0: हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँक.
1: मूर्तिमंत निरागस होता येणं ही जन्मोजन्मीची साधना. तुका याला ते साध्य झालं म्हणूनच साक्षात विठाईनं त्यांना पोटाशी घेतलं. आता विठ्ठलाचे पाय आणि तुकारामाचे जीवन यांच्यातच मुळी अद्वैत झालं. विठ्ठल चरण आणि तुकया जीवन वेगळं उरलंच नाही.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 30 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाणं. विषयी गुंतले सर्वजन, चित्त मन तेथे केले अर्पण, तेथे कोणास न येई समाधान, पावे सुख दुःख समसमान. विषयाचा केला कंटाळा, परी मनावर बसला त्याचाच थारा, पैका हाती खेळवला त्याने हात काळा झाला, हा दोष नाही पैक्याला, आपण त्याला सत्य मानला. एका मानापोटी दुःखाचे मूळ, हे जाणती सर्व सकळ, वैभव संपत्तीचा सहवास, हाच दुःखास कारण खास. व्यवहाराच्या चालीने चालावे, वेळ प्रसंग पाहून वर्तावे, चित्ती समाधान राखावे, जोवर जरूर व्यवहारात राहणे, तोवर त्याला जतन करणे. ज्याचा घ्यावा वेश तैसे वागणे आहे देख, व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्यापाशी, तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्यापाशी. ज्याचा जो जो संबंध आला तो तो पाहिजे रक्षण केला. आपलेकडून कोणाचे न दुखवावे अंतःकरण, तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण. संगत धरावी पाहून, बाह्य भाषणावर न जावे भुलून, मिष्ट भाषण वरीवरी विष राहे अंतरी. असल्याची संगत नसावी बरी, ज्याचा त्यास द्यावा मान, लहानाचे राखावे समाधान, मोठ्याचे पुढे व्हावे लीन, वागत जावे जगी सर्वास ओळखून. मनाने व्हावे श्रेष्ठ, बाह्यांगी राहावे कनिष्ठ, न करावा कोणाचा उपमर्द, गोड भाषण असावे नित्य. आळसाला न द्यावा थारा, सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला. पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे, पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे. तरी व्यवहारात मिंधेपण न राहावे, आळशीपण नसावे, देह आळशी न ठेवावा हे जरी खरे, तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे. मागे काय झाले हे न पाहावे, उद्या काय होईल हे मनी न आणावे, आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे. प्रयत्नाचा कंटाळा न करावा, आज जे मिळाले ते घ्यावे, पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा. विना केले काम न मिळत असे दाम, धन संग्रही राखावे, सर्वच खर्चून न टाकावे. थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे, आणखी जास्त न करावे. नोकरी ज्याची करणे जाण, त्याचे मानावे प्रमाण. व्यवहारात असावी दक्षता, अचूक प्रयत्न करावा सर्वथा. प्रपंचात असावे दक्ष, सत्याचा धरावा पक्ष. जो जो प्रसंग येईल जैसा, प्रपंचात वागेल तैसा, याचे नाव प्रपंचात दक्षता. व्यवहार करावा ऐसा जपून, कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून, भगवंताचे आहो आपण, ही मनी ठेवावी ओळखण. समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण, म्हणून राम ठेवील त्यात मानावे समाधान, राखून नामाचे अनुसंधान. प्रयत्ना वाचून व्हावे हित, ऐसे न आणावे चित्तात, जानकी जीवन स्मरण. जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज़।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्प
3: भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 242 दशक 19 समास 6 बुद्धिवाद निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ परमार्थी आणि विवेकी यांचं कर्ण लोक मानतात कारण ते विवरण करताना चुका होऊ देत नाहीत लोकांना जो जो संदेह वाटतो तो त्यांच्याकडे नसतो त्यामुळे आद्यांत अनुमानावर आणून सोडतात ते स्वतः निस्पृण असतील तर त्याचं बोलणं लोक मानत नाहीत जनता जनार्दनाला राजी राखणं कठीण आहे कोणी बळजबरीने उपदेश करतात कोणी मध्यस्थीने उपदेश करतात कोणी लालचीमुळे पद घालून बसतात ज्याला विवेक सांगावा तो प्रतिकूल होतो आणि पुढे पुढे नष्ट करणारा कारभार होतो भावाला भाऊ उपदेश देतो पुढे पुढे त्याची फजिती होते म्हणून ओळखीच्या लोकांमध्ये महंतपणा मांडू नये पहिलं दिसतं पण नंतर नष्ट होतो अविवेकी आहे असे लोक मिळण्यास अविवेकी लोक ते कसे मान्य करतील नवरा शिष्य आणि स्त्रीगुरु हा देखील एक फटकळे विचार आहे नाना भ्रष्टाचारी प्रकारासारखा तो आहे प्रगट विवेक बोलता येत नाही म्हणून लोकांसमोर वेळ मारून नेतात मुख्य निश्चयापर्यंत अनुमानाने जाता येत नाही लहरीनुसार काहीतरी सांगतात विवेक सांगता येत नाही ते दूरदृष्टीचे पूर्ण साधू नव्हेत कोणाला काही मागू नये भगवत भजन वाढवावं विवेकाच्या बळानं लोकांना भजनाकडे लावावं दुसऱ्यांचं मन राखायचं काम हे अतिशय कठीण आहे स्वतःच्या इच्छेने स्वधर्म पालन ही लोकराहटी आहे आपण तुर्क गुरु केला शिष्य चांभार मिळवला आणि नीच यातेने समुदाय नासला या भूमंडळावर ब्राह्मण मंडळी मिळवावी भक्त मंडळी तयार करावी संत मंडळी शोधावी उत्कट भव्य तेच घ्यावं मळमळीत अवघड टाकावं या भूमंडळावर निस्पृहपणे विख्यात व्हावं अक्षर बरं वाचन बरं अर्थ सांगणं चांगलं गाणं नाचणं पाठांतर सगळं चांगलं दीक्षा चांगली मैत्री चांगली तीक्ष्ण बुद्धीचं राजकारण बरं स्वतःला नानापरीने अलिप्त राखावं हरिकथेचा अखंड छंद सगळ्यांना लागे नामाचं आकर्षण त्याचं प्रबोधन सूर्याप्रमाणे प्रगटतं दुर्जनाला मर्यादित ठेवलं सज्जनाचे समाधान केले सगळ्यांच्या मनाचे व्यापार तो जाणतो संगतीने आयुष्य बदलतो उत्तम गुण तत्काळ प्रगट होतो अखंड अभ्यासासाठी समाज तयार होतो जिथे नित्य नित्य नवा लोकांना वाटत हा असावा परंतु लालचीच्या गोंधळात पडूच नये उत्कट भक्ती उत्कट ज्ञान उत्कट चातुर्य उत्कट भजन उत्कट योग अनुष्ठान जागोजागी उत्कट निस्पृहता धरली त्याची कीर्ती सर्व दिशांना पसरली उत्कट भक्तीने लोक संतुष्ट झाले उत्कटता नसेल तर कीर्ती कदापि मिळणार नाही उगाच वणवण हिंडून काय होतं देहाचा भरोसा नाही वय केव्हा सरेल कधी काय घडेल सांगता येत नाही म्हणून सावधान असावं होईल तितकं करावं भगवत कीर्तीने भूमंडळ भरावं आपल्याला जे जे अनुकूल आहे ते तात्काळ करावं जे होत नाही त्याचा विचार करावा विचार केल्यावर ते सापडत नाही असं काहीच नाही म्हणून एकांतामध्ये विवेकाद्वारे कल्पना करावी अखंड व्यवस्था जिथे असेल तिथे काही कमी पडणार नाही एकांत नसेल तर प्राण्याला बुद्धी काम देणार नाही एकांतामध्ये बसून विचार करावा आत्माराम ओळखावा इथून तिथवर बाकी कशातच अर्थ नाही इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बुद्धिवाद निरूपण नाम समास षष्ठ समाप्त जय

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित। श्रोत्याहो नमस्कार। ज्ञानदेव्य रचिला पाया, तुका झालासे कळस। भागवत धर्माचा वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर माऊलीनं घातला, तर संत तुकोबाराय हे कळस झाले आहेत। संत तुकोबारायांच्या अभंगांनी तर जनसामान्यांच्या हृदयामध्ये विठ्ठलाची स्थापना केलेली आहे। तुका झालासे कळस हा अत्यंत गाजलेला जुना मराठी चित्रपट, विशेषतः त्यातल्या अभंग गीतांनी समाज मनावर सत्वगुणाची शिंपण फार छान केलेली आहे। ऐकूया तुका झालासे कळस या चित्रपटातलं ग दी माडगुळकर यांचं हे गीत। संत तुकाराम महाराजांचा अभंग वाटावा त्यात तोडीचं हे गीत माडगुळकरांनी लिहिलं आहे, अशी त्यांची अनेक गाणी आहेत। ग दी माडगुळकरांच्या या गीताला स्वरसाज आणि स्वर स्नेहल भाटकर यांनी दिलेला आहे। पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी हरी हरी।

श्रोतेहो, त्या पांडुरंगाबद्दल कृतज्ञ भाव असलेले संत तुकारामांचे अगणित अभंग आहेत. माझं पूर्वजन्मीचं पुण्य संचित, म्हणूनच हे पांडुरंगा तुझ्या भक्तिरसाची गोडी मला लागलीये. घडले तेवढे दोष पुरे झाले बाबा, त्यात भर पडू नये असं काही तुम्हीच करावं पांडुरंगा. तुम्ही मला देता हे दान रगड आहे, आता का हे नको. काय तुझे उपकार पांडुरंगा. गायक आणि संगीतकार स्नेहल भाटकर. चित्रपट तुका झाला असे कळस.

श्रोते हो, भगवंत भक्ताच्या संकटी धाव घेतो. भक्ताच्या दैनंदिन कार्याला पांडुरंग मदत करतो, भक्ताला प्रेरक ठरतो. याचे अनेक दाखले देणारा हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. भक्तांना या अभंगामुळे मोठा दिलासा मिळतो, धीर येतो.

श्रोतेहो, प्रारंभी पांडुरंगाचा आर्त धावा, कारुण्यानं उतप्रोत भरलेला हा धावा आणि त्यानंतर विठ्ठल दर्शनानं झालेला आनंद तृप्ती यांचा मनोज्ञ संगम संत तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये आहे. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अणावया. गायक आणि संगीतकार स्नेहल भाटकर. चित्रपट तुका झाला से कळस.

श्रोतेहो, अवघा विठ्ठल हे धनवित्त मिळाल्यानंतर मनाला जी धन्यता लाभते ती धन्यता जाणून घेण्यासाठी ऐकूया संत तुकाराम महाराजांचा हा अभंग. गायक आणि संगीतकार स्नेहल भाटकर. चित्रपट तुका झालासे कळस. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या.

0: बरेतर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजले आहेत, आज रविवार। रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात 7:05 दिनविशेष, सादर करती मुग्धा जोशी। 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम भारतरत्न आनंद यात्री, सादर करते विश्वास देशपांडे। 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमे देना दाता। 7:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे। 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। सकाळी 8 प्रसारित होईल कार्यक्रम अंतरंग, सादर करते श्रद्धा कराळे। सकाळी 10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम बालविश्व। 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे। सकाळी 10:30 प्रसारित होईल कार्यक्रम नातवंडांशी गप्पा, सादर करत्या सुमती पवार। सकाळी 11 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती। दुपारी 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके। दुपारी 1 प्रसारित होईल कार्यक्रम बाळू ऑन एअर, सादर करते डॉक्टर राजेश आहेर। दुपारी 2 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम सावित्री अबॅकसच्या, सादर करती मुग्धा जोशी। दुपारी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा। सायंकाळी 5 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आपकी फरमाईश। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरनं।

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 30 ऑगस्ट, आजच्या दिवशी 1574 रोजी गुरु रामदास हे शिखांचे चौथे गुरु बनले. 1835 रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी 1928 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्वातंत्र्य लीगची स्थापना करण्यात आली होती. 1930 रोजी प्रसिद्ध मराठी संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म झाला होता. 1934 रोजी भारतीय क्रिकेटपटू बाळू गुप्ते यांचा देखील जन्म झाला होता. 1773 रोजी मराठा साम्राज्याचे 12वे पेशवे नारायणराव पेशवे यांचा मृत्यू झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागतात.

नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 19व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. गेल्या काही दिवसांपासून आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल जाणून घेतो आहोत. आज आपण जाणून घेऊया रवींद्रनाथांची अफाट आणि विस्मयकारक काव्यसृष्टी याबद्दल. मंडळी, रवींद्रनाथांच्या काव्यसृष्टीचा आढावा घेण्याचा आजच्या कार्यक्रमातला हा एक छोटासा प्रयत्न. हा आढावा किंवा हा प्रयत्न म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या काव्यसृष्टीला केलेला केवळ स्पर्श आहे याची मला जाणीव आहे. एखाद्या मोठ्या प्रासादात विविध दालनं असावीत आणि त्यातील काही दालनंच पाहता यावीत आणि त्यांनाच डोळे दिपून जावेत तसं माझं झालं आहे. त्यांची काव्यसृष्टी म्हणजे अक्षरशः एक महासागर. कितीही वेळा खोल बुडी मारली तरी प्रत्येक वेळी मौल्यवान रत्न आणि मोती हाताला लागतातच. टागोरांनी जवळपास 2,500 कविता लिहिल्या. नुसत्या कविता लिहिल्या असं नाही, तर त्यातील बऱ्याच कवितांना सुंदर अशा चाली देखील दिल्या. रवींद्रनाथ थोर साहित्यिक असले तरीही त्यांचा जीव जडला होता तो कविता या साहित्य प्रकारावर. कवितेशी त्यांचं नातं अतूट होतं, अजन्म होतं. आपल्या पुतणीला लिहिलेल्या एका पत्रात ते आपलं आणि कवितेचं नातं स्पष्ट करतात. ते म्हणतात, कविता ही माझी पूर्वीपासूनची प्रेयसी. मला वाटतं मी रथीच्या, म्हणजे रवींद्रनाथांचा मुलगा रथींद्रनाथ, रथीच्या वयाचा होतो तेव्हाच तिच्याशी माझा वाङ्निश्चय झाला. तेव्हापासून आमच्या पुष्करणीचा काठ, वडाचा पार, बंगल्यातला बगीचा, मूलकर्णीच्या तोंडून ऐकलेल्या कहाण्या, गाणी, हे सारं माझ्या मनात एक प्रकारची जादूची सृष्टी उभी करत असे. त्यावेळची माझ्या मनाची अवस्था धूसर पण अपूर्व अशी असायची की जी समजून सांगणं अवघड आहे, पण

एक मात्र मी नक्की सांगू शकेन की त्या काळी कवितेबरोबरच माझं शुभमंगल झालं होतं. पण ह्या पोरीची लक्षणं धड नाहीत हे मान्य केलंच पाहिजे. बाकीचं जाऊ दे, पण मोठंसं भाग्य घेऊनही आली नाही ती. तिनं सुख दिलं नाही असं नाही मी म्हणणार, पण स्वास्थ्य देण्याचं नाव नको. ज्याला वरते त्याला भरपूर आनंद देते, पण कधीकधी तिच्या त्या घट्ट मिठीतून हृत्पिंडातलं रक्तही बाहेर काढते. एकदा तिनं एखाद्याची निवड केली की घरदार सांभाळीत स्वस्त बसेन असं म्हणण्याची सोयच नाही. तरीसुद्धा माझं जीवन तिच्याशीच निगडीत आहे. साधनेत लिहितो, जमीनदारीही सांभाळतो, पण ज्या क्षणी कविता लिहायला बसतो त्या क्षणी मात्र माझं चिरंतन अस्तित्व माझ्यामध्ये प्रवेश करतं. हे माझं स्थान मी चांगलं ओळखतो. जीवनात माझ्या हातून कळत नकळत खोटं आचरण घडलं असेल, पण कवितेशी मात्र कधीच खोटेपणा करून चालत नाही. माझ्या जीवनातल्या सखोल सत्याचं हे आश्रयस्थान. असे सुंदर उद्गार ते कवितेबद्दल काढतात. मंडळी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची स्वातंत्र्याचा स्वर्ग, हेवन ऑफ फ्रीडम, ही कविता मला फार आवडते. या कवितेत रवींद्रनाथांनी परमेश्वराकडे जी मागणी केली आहे तिची कधी नव्हे तेवढी आवश्यकता आजच्या घडीला आहे. ही कविता म्हणजे रवींद्रनाथांनी देशाच्या संदर्भात पाहिलेलं सुंदर स्वप्नच आहे. संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान विश्वात्मक देवाकडे मागितलं तशाच प्रकारची मागणी रवींद्रनाथ या कवितेत परमेश्वराकडे करताना दिसतात. आपला देश नुसता स्वतंत्र व्हावा असं ते म्हणत नाहीत, तर तो स्वातंत्र्याचा स्वर्ग व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. अनेकांना ही कविता म्हणजे निव्वळ आदर्शवाद वाटेल. अशा तऱ्हेचं जग अस्तित्वात येणं शक्यच नाही असंही वाटेल. पण तशा प्रकारचा विचार, तशी मागणी परमेश्वराकडे करायला हरकत काय आहे. स्वप्न पाहायचीच असतील तर ती उदात्त भव्य दिव्य पाहता यायला हवीत. रवींद्रनाथांच्या जीवनात आणि कल्पनेत क्षुद्र कल्पनांना स्थान नव्हतं. ते आनंदयात्री आणि सौंदर्ययात्री होते. सत्य सुंदर मंगलाची नित्य आराधना करणारा हा महाकवी होता. त्यांच्या हेवन ऑफ फ्रीडम या कवितेची अनेक जाणकारांनी भाषांतरं केली आहेत. प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी या कवितेचा अतिशय सुंदर अनुवाद केला आहे. या कवितेला सुंदर चाल देऊन संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध सुद्धा केलं आहे. पण मूळ इंग्रजीतली कविता अशी आहे, वेअर द माइंड इज विदाउट फियर अँड द हेड इज हेल्ड हाय, वेअर नॉलेज इज फ्री, वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू फ्रॅगमेंट्स बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स, where words come out from the depth of truth, where tireless striving stretches its arms towards perfection, where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit, where the mind is led forward by thee into ever widening thought and action, into that haven of freedom, my father, let my country awake.
अशा या सुंदर कवितेचा अनुवाद प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी असा केला आहे. अर्थातच हा भावानुवाद आहे. भयशून्य चित्त जेथ उन्नत सदैव माथा, मम देश ही जागृत होवो या मुक्त स्वर्गी आता. हो अनिर्बंध हे ज्ञान न संकुचिताची व्यथा, गर्भातून सत्याच्या ये शब्दांनाही सुंदरता. अविरत परिश्रमांनी परिपूर्ण ती कुशलता, रूढींना नाही थारा विचारी अखंड निर्मलता. तव प्रेरणेमुळे ही नव उन्मेषी व्यापकता. मंडळी, आपण यूट्यूबवर जाऊन संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली ही कविता ऐकू शकता. या कवितेचा आनंद घेण्यासाठी आपल्याला रवींद्रनाथांचा काळ समजून घ्यावा लागेल. ते ज्या काळात जन्मले वाढले तो काळ परकीय राजवटीचा होता. ब्रिटिशांची अनिर्बंध सत्ता आपल्या आणि इतर अनेक देशांवर होती. इंग्रजी सत्तेविरुद्ध आपली स्वतंत्र मतं मांडण्याचा लिहिण्याचा अधिकार प्रजेला नव्हता. प्रजेला त्यांच्या जुलूम दडपशाहीला सामोरं जावं लागत होतं. भारतीय संस्कृती, धर्म, तत्वज्ञान इत्यादी गोष्टी शिक्षणातून हद्दपार होऊन ब्रिटिशांना हवं तसंच शिक्षण देण्यावर भर होता. शरीरानं भारतीय पण मनानं इंग्रज असे तरुण त्यांना राज्य कारभार करण्यासाठी हवे होते. हे लक्षात घेतलं की सुरुवातीच्या काही ओळींचा अर्थ स्पष्ट होतो. लोक रूढी परंपरांच्या बेड्यात अडकले होते. स्वतंत्र विचार करणं, अविरत प्रयत्न करीत राहणं आणि परिपूर्णतेकडे वाटचाल करणं लोक विसरले होते. या कवितेच्या 7 ओळी आहेत. मी म्हणेन की हे सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे. या कवितेच्या पहिल्या ओळीत ते म्हणतात, भयशून्य चित्त जेथ उन्नत सदैव माथा. जगण्याचं स्वातंत्र्य असं असावं की जिथं मन निर्भय म्हणजे भयशून्य असावं, गर्वानं माथा म्हणजे मस्तक सदैव उन्नत असावं. जिथं भीती असते, लाचारी असते, तिथं माना खाली असतात. माझा देश स्वातंत्र्याचा असा मुक्त स्वर्ग व्हावा, अशा वातावरणात माझा देश जागृत व्हावा. हो अनिर्बंध हे ज्ञान न संकुचिताची व्यथा. ज्ञान हे मुक्त असलं पाहिजे, त्यावर कोणतीही बंधनं नकोत. ते सर्वांना हवं, सर्वांसाठी हवं. त्या ज्ञानाला नियम मर्यादांच्या भिंती घालून त्याला संकुचित करता उपयोगी नाही. आज निरनिराळ्या भिंती घालून आपण जगाचं म्हणजे पर्यायानं माणसांचं विभाजन केलं आहे. जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत इत्यादी अनेक गोष्टींनी माणसातील मुक्त संबंधांच्या नात्यांना शृंखलांमध्ये बांधून ठेवलं आहे. रवींद्रनाथांना कोणतंही बंधनं नसलेलं मुक्त जग अपेक्षित होतं. अर्थातच मुक्त म्हणजे चांगल्या अर्थानं, कारण जिथं हक्क असतात तिथं कर्तव्यसुद्धा अपेक्षित असतं. पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊलींना जी संतांची मांदियाळी अपेक्षित आहे तशीच इथे रवींद्रनाथांना असावी. पुढच्या ओळीत ते म्हणतात, गर्भातुनी सत्याच्या ये शब्दांनाही सुंदरता. जे काही बोललं जाईल त्याला सत्याचा आधार असावा, त्यातूनच शब्दांना सौंदर्य प्राप्त व्हावं. सत्याचा आधार नसलेले शब्द म्हणजे केवळ पोकळ शब्दांचे बुडबुडे.
जेव्हा रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला स्वातंत्र्याचा स्वर्ग या भूमीवर अवतरेल तेव्हा त्यात सत्य, शिव आणि सुंदर ही मूल्य असतीलच. अशा या जगात जेव्हा सत्याचा आधार घेऊन शब्द प्रकटतील तेव्हा ते सुंदरच असतील, यात शंका नाही. पुढच्या ओळीत ते म्हणतात, अविरत परिश्रमांनी परिपूर्ण ती कुशलता. अशा स्वातंत्र्याच्या स्वर्ग असलेल्या या जगात मानव सततच्या प्रयत्नांनी परिपूर्णतेकडे वाटचाल करील. परिपूर्णतेचा ध्यास त्याला असेल त्यासाठी अविश्रांत मेहनत परिश्रम तो करील. त्यातूनच तो स्वतःला आणि भोवतालच्या जगाला सुंदर आणि आदर्श बनवण्याचा प्रयत्न करील. पुढच्या ओळीत ते म्हणतात, रूढींना नाही थारा विचारी अखंड निर्मलता. या जगात निरर्थक जुनाट झालेल्या रूढी परंपरांना थारा असणार नाही. त्यातील अयोग्य अमंगल असलेलं टाकून देऊन चांगलं तेवढं स्वीकारार्ह असेल. अंधानुकरण वाईट विचारांना थारा नसेल. नदीच्या पात्रात घाण गाळ अडकला की तिचा प्रवाह खंडित होतो, पाणी दूषित होतं, पण तो गाळ ती घाण काढून टाकली की पाणी पुन्हा निर्मळ आणि प्रवाही होतं. त्याचप्रमाणे एकदा का हे वाईट अमंगल रूढींचं अंधानुकरण करणारे विचार काढून टाकले की निर्मळ विचारांचा प्रवाह अखंड वाहू लागतो. तव प्रेरणेमुळे ही नव उन्मेषी व्यापकता. रवींद्रनाथ परमेश्वराला म्हणतात, अशा या जगात तुझ्या कृपेनं प्रेरणेनं आमचे विचार आणि कृती सतत विशाल आणि उदात्त होत जातील. म्हणजे जे काही आमच्या हातून निर्माण होईल ते सुंदर आणि उदात्तच असेल, अखिल मानवजातीच्या हिताचं असेल. रवींद्रनाथ आपल्या या कवितेची सुरुवात व्हेअर या शब्दानं करतात. शेवटची ओळ वगळली तर कवितेच्या सगळ्या ओळींची सुरुवात याच व्हेअर शब्दानं झालेली आहे, मूळ इंग्रजी कवितेतली. म्हणजे त्यांना स्वातंत्र्याचा स्वर्ग म्हणजे अशी जागा, असा देश अपेक्षित आहे की जिथं त्यांनी प्रत्येक ओळीत अपेक्षिलेल्या गोष्टी असतील. आणि शेवटच्या ओळीत परमेश्वराला प्रार्थना आहे की अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझ्या देशाला जाग येऊ दे. म्हणजेच हे परमेश्वरा, माझा देश असा स्वातंत्र्याचा स्वर्ग होऊ दे, अशी प्रार्थना ते त्याला करतात. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात विश्वात्मक देवाकडे जगाच्या कल्याणासाठी जे मागणं मागितलं आणि शेवटी विनंती केली की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. अगदी तशाच प्रकारचं मागणं रवींद्रनाथांनी देवाकडे केलंय. शब्द वेगळे असतील पण अंतरीच्या भावना त्याच आहेत. म्हणूनच या कवितेत ते शेवटी परमेश्वराला विनंती करतात, इनटू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक. असा स्वातंत्र्याचा स्वर्ग आपल्या देशात निर्माण व्हावा, अशी रवींद्रनाथांसोबत आपणही परमेश्वराकडे प्रार्थना करूया. निदान त्या दृष्टीने प्रयत्न तरी करूया, त्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचं.

0: दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
3: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
4: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
5: पहिल्या पगारातून आईसाठी,
4: संधीची बळी,
5: बाबांना पूजेसाठी,
4: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
5: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
4: आणखी एक 24 कॅरेटच सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
5: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
0: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामात कलिंगडाची लागवड आदर्शरित्या केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर मिरचीचं एक महत्त्वाचं पीक उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाऊ शकते. याविषयी थोडंसं आपण आज जाणून घेणार आहोत. कलिंगड या पिकाची जर लागवड करायची असेल तर सुपीक व उत्तम दर्जाची जमीन या पिकाला मानवते. शक्यतो रेताळ, मध्यम आणि काळी पोयट्याची किंवा गाळाची, परंतु चांगला निचरा होणारी जमीन या पिकाकरता आपण निवडली पाहिजे. जमिनीचा सामूह साधारणतः 5.5 ते 7.5 या दरम्यान जर असेल तर ती जमीन या पिकासाठी योग्य ठरते. उगवणीसाठी ढगाळ हवामान किमान 18° सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान या पिकाला लागतं. तेव्हा साधारणतः जानेवारी किंवा डिसेंबर ते जानेवारी दरम्यान तापमान 17 ते 18° सेल्सिअस झाल्यावर व ढग असताना थंडी कमी झाल्यावर या पिकाची लागवड करावी. फळ लागल्यापासून ते फळ विक्रीपर्यंत साधारणतः 40 ते 45 दिवस या पिकासाठी लागतात. अतिथंडीत याची लागवड करू नये. यावर्षी मोठ्या प्रमाणात आपला थंडीचा जो आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रकोप होता, त्या अनुषंगाने विचार करून थंडी या पिकाला सोसवणार नाही हे लक्षात घेऊन अतिथंड लागवड जर केली तर त्याच्यामुळे उगवण लांबते हे समजून घेणं गरजेचं आहे. कलिंगडामध्ये शुगर बेबी, अर्कामाणिक, असाई यामाटो, दुर्गापूर मिठा, अर्का ज्योती या काही महत्त्वाच्या जाती आहेत. परंतु आपल्या शेतामध्ये लागवड करण्यापूर्वी कृषी विज्ञान केंद्राकडे येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांचा संपर्क करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जातीची निवड करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलोस 3 ग्रॅम थायरम किंवा कॅप्टेन या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून घ्यावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर व स्फुरत विरघळणारे जीवाणू खत 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियास या प्रमाणात बीजप्रक्रिया करून घ्यावी आणि लागवडीसाठी 4 मीटर अंतरावर रुंद सऱ्या कराव्यात आणि सरीच्या दोन्ही बाजूस 90 सेंटीमीटर अंतरावर खड्डे करून त्यात 2 किलो चांगलं कुजलेलं शेणखत आणि 10 ग्रॅम कार्बारील पावडर टाकून खड्डे भरून घ्यावेत आणि प्रत्येक खड्ड्यात 2 ते 3 बिया एकमेकापासून साधारणतः 3 ते 4 सेंटीमीटर अंतरावर 2 ते 2.5 सेंटीमीटर खोलीवर पेराव्यात. साधारणतः 1 हेक्टर लागवडीसाठी 2.5 किलो बियाणं लागतं. ही झाली कलिंगड्याविषयी पायाभूत माहिती. दुसरं जसं आपण म्हटलेलं आहे की बा उन्हाळी हंगामात मिरचीसुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकते, तर उन्हाळी हंगामात मिरची जर लागवड करायची असेल तर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रोपाची पुनर्लागवड करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं आपण रोपाची जी गादी वापरात किंवा ज्याला आपण रोपवाटिकेमध्ये रोपं तयार करावी आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये रोपाची पुनर्लागवड करावी. लागवडीचं अंतर साधारणतः 60 बाय 45 सेंटीमीटर ठेवता येतं. हेक्टरी 1 किलो बियाणं या उन्हाळी मिरच्या लागवडीसाठी पुरेसं आहे. फुले ज्योती व फुले मुक्ता ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं शिफारसी केलेल्या 2 जाती आहेत. याशिवाय आपल्या भागामध्ये पंजाब देशमुख कृषी विद्यापीठाच्या ज्या जाती आहेत शिफारसीत त्याचा वापर आपण करू शकता. आणि मिरचीला खत व्यवस्थापन करताना 20 टन शेणखत, 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरत आणि 50 किलो पालाश प्रति हेक्टर उन्हाळी मिरचीसाठी द्यावा लागतो. पैकी लागवडीपूर्वी 50% नत्र आणि संपूर्ण स्फुरत व पालाश याचा जो आहे तो लागवडीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळेस द्यावा आणि लागवडीनंतर 1 महिन्यानं उर्वरित 50% नत्राची मात्रा द्यावी. 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं या पिकाला गरजेनुसार पाणी द्यावं. या कलिंगड आणि मिरची दोन्ही पिकाच्या सविस्तर मार्गदर्शनाकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क केला तर आपल्याला अधिक तांत्रिकरित्या याची लागवड करता येईल आणि भरपूर फायदा करून पैसा मिळवता येईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 की स्ट्रीट।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
3: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
2: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
9: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी। पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी। तेव्हा वळूया या भागाकडे।
10: सवयींविषयी बोलू काही, मोठी रक्कम उधार देऊ नका, आपण एकमेकांना मदत केलीच पाहिजे, ही पण एक चांगली सवय, पण मोठी रक्कम उधार म्हणून देण्याचे टाळावे, त्यामुळे भविष्यातील भीषण वादविवाद प्रसंग टाळता येतात। सर्वात महत्वाचे, या विवादातून काही विपरीत घडू शकते। 2-5 हजाराची मदत काही हरकत नाही, रक्कम उशिरा मिळाली, समोर व्यक्ती नाही दिली तर आपण सहन करू शकतो, पण 2-5 किंवा 10 लाखांची जोखीम असते। मित्र आप्तजन वाईट कधीच नसतात, पण वेळ वाईट आली की माणसाला वाईट होण्याची वेळ येते। समोरील व्यक्ती चांगले असते, त्याच्या नियोजनप्रमाणे गणित नाही जमले तर त्याची पैसा परत करण्याची असमर्थता असते। आज उधार देऊ शकत नाही असे सांगून तटस्थ राहा, पण मोठ्या प्रमाणात पैसा देऊन नवीन जोखीम घेण्याची सवय नकोच नको। काही ठिकाणी हे उदाहरण अपवाद ठरू शकते। धन्यवाद
9: रसिको। आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता। आतापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
11: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
12: पहिल्या पगारातून आईसाठी,
11: संधीची पळी,
12: बाबांना पूजेसाठी,
11: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
12: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया।
11: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
12: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं, ऑफर कालावधी मर्यादित, अडावतकर ज्वेलर्स, अग्रो
13: कॉम्प्लेक्स। ऐकूया बिन फेरे हम तेरे या चित्रपटामधलं गीत मोहम्मद रफी आणि संगीतकार उषा खन्ना यांच्या आवाजात।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना आहे माया गोविंद यांची आणि गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये. वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
4: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
5: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-53-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
0: अखिल के धरो होसे या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. स्वर आहे हेमलता यांचा, गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सुविधा 24/7 जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत मॉम की गुडिया या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

chupa chupa.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: बागबान ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. स्नेहा पंत आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे भक्तिगीत आता ऐकूयात. समीर यांची शब्दरचना,
4: आदेश श्रीवास्तव यांचं संगीत.

0: हे गीत होतं बागबान या चित्रपटातलं. आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात योगेश यांचं गीत अन्नदाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात मुकेश यांच्या आवाजात, संगीतकार सलील चौधरी.

0: या तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्स यांनी गायलेलं गीत राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना संगीतकार मदन मोहन चित्रपट भाई भाई

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट।
3: आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल आणि चित्रपट आहे ज्योती बने ज्वाला।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
3: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
2: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
3: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
3: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
4: आशिकी या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं शहरे यार यांचं गीत आता ऐकूया. संगीत शंकर जयकिशन.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: शेती म्हणजे समृद्धी शेती म्हणजेच संपत्ती येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर
3: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे कीबोर्ड कृपा परदेशी ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत

0: सोन्यांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं मंजिल मंजिल या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जवेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
6: गीत ऐकूया यशुदास यांच्या आवाजात पुरुषोत्तम पंकज यांचं गीत. राजकमल यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे सावन.

0: सोनेकरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: कैफे अजमी यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट अनुपमा. संगीतकार हेमंत कुमार.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार, मी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे अनुराग या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: आपण ऐकणार आहोत गुलामी या चित्रपटामधलं. गुलामी हा चित्रपट 1985 साली प्रदर्शित झालेला आणि या गीतामध्ये गुलजार यांच्या अप्रतिम अशा रचना आपल्याला ऐकायला मिळतात. या गीताला संगीत दिलेलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. याच चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत गुलजार यांचं. ऐकूया लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं मैंने प्यार किया या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे असद भोपाली यांचं आणि या गीत

0: मातीचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर राज आपण लग्न कधी करायचं
3: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
2: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
3: मग आता पुढे काय करायचं
4: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
3: पण मग संपर्क कुठे करायचा
4: अगदी सोपं आहे रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर
2: हे छान झालं म्हणजे

0: लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे कच्चे धागे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची गीतरचना. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आनंद बक्षी यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया दो वक्त की रोटी या चित्रपटामधलं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
3: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
3: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
2: वा, आणखी काही खास?
3: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि त्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं एक नजर या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सुधीर मोघे यांचं माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात गीत ऐकणार आहोत गोपाळ कृष्ण या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी. आणि हे गीत ऐकूयात राम मराठे, शांता आपटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं आकाशगंगा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगण तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 30 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. लेक ओंटारियोचे अमेरिकेत नामांतर. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडासोबतचा व्यापारवाद तीव्र होत असतानाच लेक ओंटारियोचे अमेरिकेतील अधिकृत नाव बदलून लेक अमेरिका करण्याचा आदेश दिला. ट्रम्प यांनी गुरुवारी या संदर्भातील कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली, मात्र अमेरिकेला कॅनडा हे नाव स्वीकारण्यास भाग पाडता येणार नाही. या आदेशानुसार अमेरिकेच्या भौगोलिक नामकरण सेवेमध्ये तलावाचे नाव बदलण्याची प्रक्रिया 3 दिवसात पूर्ण करायची आहे. ट्रम्प यांनी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर हा बदल तत्काळ लागू झाल्याचे म्हटले. मात्र आदेशातील तरतुदीनुसार प्रत्यक्ष शासकीय बदलासाठी 3 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अमेरिकेने कॅनडाच्या 20 अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंवर 50% आयात शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये रेझोल्यूट डेस्कवर बसून आदेशावर स्वाक्षरी केली. आता वळूया पुढील बातमीकडे. बेपत्ता 320 पर्यटक संपर्काबाहेर. चीनी हद्दीतील भारतीय सुखरूप. नेपाळमध्ये अचानक आलेल्या विनाशकारी पुरामुळे विविध ठिकाणांवर भारतीय पर्यटक अडकले असून तब्बल 320 जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. भारतीय वंशाचे सुमारे 100 नागरिक बेपत्ता आहेत. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या या व्यक्तींकडे भारतीय नागरिकत्व नसून त्या अन्य देशांच्या नागरिक आहेत. परराष्ट्र मंत्रालयातर्फे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नेपाळमधील भारतीयांच्या स्थितीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की पूरग्रस्त भागातून काठमांडू येथे पोहोचलेल्या 21 भारतीय नागरिकांचे दिल्लीमध्ये आगमन झाले. काठमांडूमध्ये भारतीय राजदूतांनी या 21 जणांची भेट घेऊन विचारपूस केली होती. हे सर्वजण तामिळनाडूतील असून इंडिगोच्या विमानाने दिल्लीमध्ये पोहोचले. त्यांच्याबरोबर त्रिशुली वन जलविद्युत प्रकल्पात काम करणाऱ्या 63 भारतीय नागरिकांचीही गुरुवारी सुटका करण्यात आली. चीनच्या बाजूला अडकलेल्या 96 भारतीय नागरिकांनी सुरक्षितपणे स्थलमार्गाने नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जयस्वाल यांनी नमूद केले. ते म्हणाले की चीनच्या बाजूला सध्या सुमारे 400 भारतीय नागरिक सुरक्षित असून ते आपल्या कुटुंबियांच्या संपर्कामध्ये आहेत. चीनच्या बाजूला दूरध्वनी सेवा सुरू असल्याने त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधता येत आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये. पहिल्या टप्प्यात मुलाखतीसह 10,328 जणांसाठी सप्टेंबरमध्ये प्रक्रिया. राज्यात रखडलेल्या शिक्षक भरतीला आता वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय प्रकारातील शिक्षक भरतीनंतर आता मुलाखतीसह होणारी तब्बल 10,328 पदांची भरती प्रक्रिया सप्टेंबर अखेर पूर्ण होईल. याच प्रक्रियेतील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये राबवण्यात येणार आहे. याद्वारे जवळपास 5,000 शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे 1,000 भावी शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण सेवक आणि शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी मे-जून 2025 मध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 झाली. यामध्ये पात्र ठरलेल्या आणि स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या 1,60,108 उमेदवारांमधून सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. या उमेदवारांना भरतीसाठी मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन प्रकारातील जाहिराती पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त झाल्या आहेत. त्यातील मुलाखतीशिवाय प्रकारातील गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. आता वळूया पुढील बातमीकडे. कॅरम स्पर्धेत गौरी तेलगडला विजेतेपद. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या जिल्हा क्रीडा अंतर्गत आयोजित शालेय कॅरम स्पर्धेत LVH महाविद्यालयाच्या गौरी तेलगड आणि पुष्पावती रोंगठा शाळेच्या प्राची मनवर यांच्यात अंतिम सामन्यात गौरी तेलगडने सामना जिंकला. प्राची मनवर उपविजेती ठरली. हिरावाडी येथील विभागीय क्रीडा संकुलात शालेय कॅरम स्पर्धा सुरू आहेत. या गटात 126 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत दोन्ही खेळाडू राज्यस्तरापर्यंत खेळलेल्या असल्याने या सामन्यात शेवटपर्यंत चुरस दिसून आली. प्राची मनवरने पहिला सेट जिंकला तर गौरी तेलगडने दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये 9-9 अशी बरोबरी असताना गौरीने शेवटचा बोर्ड जिंकून हा सामना आपल्या नावावर केला, त्यामुळे या गटात गौरी तेलगडने विजेतेपद मिळवले तर प्राचीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भक्तिगीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.

हॅलो बालमित्रांनो, मग काय काय म्हणताय? मजेत ना? हो, आज रविवार हो की नाही? हो ना, तुम्हाला माहिती आहे रविवारी कोण येतं? सुमती आजी येते. जन्माष्टमी, गोपाळ काला. अरे बापरे, शाळेत सुद्धा काय धमाल धमाल धमाल. मग आपले जे सणवार आहेत ना, बर का मुलांनो, बालमित्रांनो, आपले सणवार फार फार छान आहेत. या सणवारांमुळे काय माहितीये का, आपल्या आयुष्यात खूप मज्जा आली. आपलं आयुष्य खूप उत्साहाचं आनंदाचं असं आपण घालवू शकतो केवळ या सणवारांच्या मुळे. मग गोकुळ

दहीहंडी करताना जेवण करताना कुठलाही भेदभाव केला नाही हो। त्यावेळी ज्या त्यांच्यावर खेळणारी जी जी लहान लहान मुलं होती ना, त्यांच्या घरची गरिबी असायची। मग कृष्ण तर श्रीमंत घरामध्ये जन्मलेले होते। मग कृष्ण दही दूध खायचे आणि गरिबाच्या मुलांना दही दूध मिळायचं नाही। कृष्णाला काही एकट्याला ते खायला इच्छा व्हायची नाही। अरे आपले मित्र गरीब आहेत, त्यांच्या घरी मीठ भाकरी आहे, चटणी भाकरी आहे, आपण मात्र दही खायचं। याच्यावरती कृष्णाने एक शक्कल शोधून काढली। हो, कृष्ण महाराजच ते लहानपणापासूनच परोपकारी होते। ते काय करायचे माहितीये? अशा सगळ्या मुलांच्या शिदोऱ्या असायच्या ना, त्या शिदोऱ्या एकत्र करायचे। मग त्याच्या त्यांचं दही दूध मुलांचे जे काही असेल, ते भाकरी असतील, पोहे असतील, जे काही मुलांनी आणलेलं असेल, ते शिदोरी त्यांची, ही सगळी शिदोरी रानामध्ये गाई चारायला ते जायचे ना, गोपाल। गाईंच पालन करतात त्यांना गोपाल म्हणतात। आपले श्रीकृष्ण ही गोपालच होते, मुलांबरोबर होते। गाई पूरी मोठ गोधन असायचं, हे गोधन घेऊन चरायला हिरवळीवर ते घेऊन जायचे, झाडाखाली बसायचे। मग दुपारी भूक लागली की आपलं दही दूध आणि मुलांच्या शिदोऱ्यात एकत्र करायचे, कालवायचे, त्याचा काला करायचे। आणि मग हा दही काला त्याच्यात अनेक पदार्थ असायचे आणि काय छान लागायचं म्हणून सांगते तुम्हाला। आता आपण तुम्ही सुद्धा दही हंडी करताच ना, गोपाल कालाचा प्रसाद खाताच की नाही तुम्ही सुद्धा? मग असा हा गोपाल काला सगळ्यांना, त्यांच्या मित्रांना खूप खूप आवडायचा। हा तर मी काय सांगत होते की हा श्रावण महिना आणि भाद्रपद महिना, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना, हे दोन महिने सगळे सण घेऊन येतात हो। इथून जे सणांची परंपरा चालू होईल ते दिवाळीपर्यंत आता मज्जाच मज्जा आहे तुमची हो की नाही? मग छान छान कपडे झाले, सुंदर सुंदर टिकल्यांचे कपडे घातले, आनंदाने किती तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतो हो की नाही? तर ही जन्माष्टमी हा गोपाळ काला आपल्याला खूप आनंद देतात। आणि एकूणच हे दोन जे महिने आहेत, श्रावण आणि भाद्रपद म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर, हे दोन महिने आपल्यासाठी खूप खूप सणवारांचे, खूप खूप आनंदाचे आणि चैतन्याचे व उत्साहाचं सळसळत वारं असतं। चैतन्य म्हणजे उत्साह। या दोन महिन्यामध्ये आपण अगदी उत्साहाने सळसळत असतो। पोळा, बापरे बघा, जन्माष्टमी, गोपाळ काला, नंतर पोळा, रविवार आहे पुन्हा, दिवाळीपर्यंत खूपच मजा आहे तुमची मला माहिती हो। खूप मजा करणार होत आपण। तर एकूणच आपण या सणवारांच्या बाबतीत खूप उत्साही असतो, आनंददायी असतो। आपल्या वाडवडिलांनी हे सण, हे या परंपरा जपून ठेवल्या आणि आपल्यापर्यंत त्या आल्या आणि आपण त्याचा मग उत्साहाने आनंदाने वापर करतोय आणि आपल्या जगण्यातला आनंद आपण वाढवून घेतो हो की नाही? त्यांनी हा वारसा आपल्याला दिला। कसला वारसा आहे? हा चैतन्याचा, आनंदाचा। आणि त्याहून सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू मी तुम्हाला, कसलं? सामाजिक ऐक्य हो। अनेक धर्मांनी, अनेक जातींनी, अनेक परंपरांनी आपल्या ह्या सण उत्सवांनी ह्या परंपरांना समाजाला बांधून ठेवले हो, एकत्र ठेवले। समाजातले सगळे स्तर, गरीब श्रीमंत भेदभाव विसरून, पंथभेद विसरून या सणामध्ये एकत्र येतात। ऐक्य दिसतं, एकी दिसते, बंधुभाव दिसतो। म्हणून आपले हे सण त्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत। टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला हो की नाही? आता गणेशोत्सव येतोच आहे, तुम्ही पण भाग घेणारच आहात। त्यामध्ये केवढी एकी असते आपली, मग 10 दिवस धमाल असते। तर असा हा एकूणच चैतन्याचा, सळसळणाऱ्या रक्ताचा, उत्साहाचा, आनंदाचा, हा सगळा परिवाराला सोबत घेऊन जाण्याचा उत्साहाचा सण सुरू झालेला आहे। आणि तुम्हाला माहिती काही, कृष्णाचा जन्म झाला ते त्या दिवशी अष्टमी पण, ही अष्टमीच्या तिथीवरती कृष्णाचा जन्म झाला। आणि ही अष्टमी पूर्ण भारतभर, हो पूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। श्रावणापासून जे वारे सुरू होतात थेट दसरा दिवाळीपर्यंत ही सणाची परंपरा चालते, आनंदी आनंद चालतो। आता जन्माष्टमी म्हणजे कृष्ण जन्माचा दिवस, श्रावण वद्य अष्टमी, श्रावण महिन्यातल्या वद्य पक्षातली अष्टमी। आता जेव्हा जेव्हा परमेश्वर किंवा देव जन्म घेतो, आपण देवांचे अवतार मानतो,

असं म्हणतात की जेव्हा जेव्हा संकट येतात माणसावरती तेव्हा तेव्हा देवाला माणसांच्या कल्याणासाठी अवतार घ्यावा लागतो, मनुष्याचा अवतार घ्यावा लागतो. आणि या मनुष्याच्या अवतार कार्यामध्ये तर या मनुष्य जन्माच्या अवतारामध्ये देव मग काय करतो, काय करतो, जे राक्षस दुष्ट प्रवृत्तीची माणसं असतील त्यांचं निर्दालन करतो. कंस हा राजा कृष्णाचा सख्खा मामा होता, परंतु कंसाने त्या नगरीच्या लोकांवरती एवढे मथुरेला एवढे अत्याचार चालवले होते की लोक त्याच्या अत्याचाराला कंटाळले होते, हो खूप कंटाळले होते. म्हणून मग कंसाचं निर्दालन करण्यासाठी, दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी रोहिणी नक्षत्रामध्ये कंसाच्या बंदीवासात असताना कंसाने बहिणीला बंदीवासात टाकलं होतं. कृष्णाचा कंस हा मामा होता. ओ सख्या बहिणीला मेवण्याला तुरुंगात टाकलं कारण त्याला माहीत होतं की कृष्ण हा त्याचं निर्दालन करणार आहे. त्याची आकाशवाणी झाली होती, त्याला माहीत होते की आठवा अपत्य आपला नाश करणार. म्हणून मग त्याने बंदीवासात ठेवलं त्यांना आणि त्या बंदीवासामध्ये कृष्णाचा जन्म झाला. भर पावसामध्ये कृष्णाला मग नंद आणि यशोदेच्या ताब्यात देण्यात आलं. माहिती आहे तुम्हाला सगळी कथा ही. हा तर ज्या दिवशी ज्या मुहूर्ताला रोहिणी नक्षत्रावरती कृष्णाचा जन्म झाला ती गोकुळ अष्टमी देवाचा जन्म झाला. देवाने कंसाचा नायनाट केला, प्रजा सुखी केली. म्हणून मग कृष्णाच्या जन्माची आठवण म्हणून पूर्ण भारतभर आपण सण उत्साहाने साजरा. कसा करतो आपण, रात्री पाळणा सजवतो, कृष्णाची मूर्ती, हो बालकृष्ण गोपालकृष्णाची छोटीशी मूर्ती आपण त्याच्यात ठेवतो. देवळांमध्ये मोठ्या मूर्ती असतात, त्या मूर्त्यांना सजवलं जातं, छान छान रंगीत रंगीत कपडे घातले जातात, हो की नाही. आणि पाळण्यामध्ये मग पाळण्याला दोरी असते, तर भाविक लोक बाजूला जमतात आणि मग गाणी म्हणतात. आणि अशा प्रकारे मध्यरात्री कृष्ण जन्म झाला की मग आपण पाळण्याला झोका देतो आणि आनंदाने हा उत्सव साजरा करतो. आणि मग त्या दिवशी उपास असतो. मग रात्री कृष्ण जन्म आटोपला की काही लोक रात्री त्यानंतर उपास सोडतात किंवा मग दुसऱ्याचे नवमीला उपास सोडला जातो अष्टमीच्या नंतर, कारण त्या दिवशी गोपालकाला असतो. आता श्रीमंत घरात जन्मलेला श्रीकृष्ण दीन दुबळ्या गवळीच्या मुलांमध्ये राहायचा, त्यांच्यात खेळायचा, त्यांच्यावर दही दूध वाटून खायचा. हो सगळ्यांनी तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्हाला मी की सगळ्यांची शिदोरी एकत्र करायची. म्हणजे बघा किती पूर्वी सुद्धा लहानपणापासून लहान असताना पासून श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांचे जे जे काही पदार्थ असतील ते एकत्र करून खाल्ले. त्याने कसलाही फरक केला नाही, भेदभाव मानला नाही. त्याने हेच शिकवलं की मला अर्जुनही तितकाच प्रिय आहे आणि सुदामाही तितकाच प्रिय आहे. सुदामाचे पोहेही मी आनंदाने खातो आणि श्रीमंताघरचं पक्वान मी आनंदाने खातो. माझ्या मनात सगळ्यांविषयी सारखीच प्रेम भावना आहे, मी काहीही फरक करत नाही. बघा किती महान शिकवण दिली आहे. जे जे काही तुमच्या ताटात आलं असेल, तुम्ही चार सवंगडे असाल, दहा मित्र असाल, तुमच्या जे जे काही तुम्ही डब्यामध्ये आणलं असेल, शिदोरी आणले असेल, सगळ्यांनी वाटून खाल्ली पाहिजे. हो सगळ्यांच्या घरी श्रीमंती नसते. गरीबाघरची घर मुलं चटणी भाकरी खातात, ती आपण आनंदाने खाल्ली पाहिजे. तर कृष्ण जरी दूध दही खात असला तरी एकटा खात नसे, त्याची सगळी मित्रमंडळी दूध दही बरोबरीने खात असत. जे असेल त्याचा काला करायचे आणि असा गोपाळ काला ते सगळेजण खायचे. बघा जे काही तुमच्याजवळ शिदुरी असेल त्याचा काला करा आणि ते तुम्ही वाटून खा. आजही आपण कृष्णाला आदर्श मानतो, रामाला आदर्श मानतो, कारण मनुष्य जन्म घेऊन त्यांनी काही आदर्श प्रस्थापित केले आहेत, कसं वागावं हे आपल्याला शिकवलेलं आहे. बापरे आता डोळ्यासमोर आली माझी दह्यांडी, थरावर थर थरावर थर थरावर थर उंच दह्यांडी. आणि प्रॅक्टिस किती दिवस आधी केली तुम्ही, एक महिना आधी, ओके नाही, ओके नाही. मग एक महिना आधी दह्यांडीची प्रॅक्टिस करायची, चढायची प्रॅक्टिस करायची. व्यायाम झाला की नाही, ती प्रॅक्टिस करताना आनंद मिळाला की नाही बघा. म्हणजे
ही प्रॅक्टिस करताना, हा सराव करताना तुम्हाला आरोग्याचाही फायदा होतो. 100-200 मित्र, 100-200 माणसं त्या निमित्ताने एकत्र जमतात, म्हणजे सणाचा आनंद तर मिळतोच मिळतो, परंतु खेळही उपयोगी पडतात. कळलं का? मग अहो, नुसती दहीहंडी नाही, आपले कृष्ण महाराज खूप महान होते. काय काय खेळ सुरू केले माहिती तुम्हाला? आश्चर्य वाटेल. विट्टी दांडू, हो, मल्ल कुस्ती, हो, कुस्तीचा खेळ तेव्हापासून आहे. कृष्ण हा या मल्ल कुस्तीचा, विटी दांडूचा, दहीहंडीचा आद्य पुरस्कर्ता आहे. आद्य पुरस्कर्ता, प्रथम सुरू करणारा. आणि सर्व भारतीयांपर्यंत अशा या खेळांचा प्रसार झाला, पोहोचला सामान्यांपर्यंत, तो कृष्णामुळे पोहोचला. बरं कळलं तुम्हाला? श्रीकृष्ण महाराज एकटे कधीही जेवत नसत. मित्रांना आरोळी माहिती, अरे चला तुमच्या शिदोरे आणा, चला गाई चरायला घेऊन जाऊ रानात. मस्त बांसरी वाजवायचे, चौंगड्याबरोबर रानात जायचे, शिल्लक अन्न असेल त्याचा काला करायचे, आणि प्रेमाने एकमेकांना भरवायचे सुद्धा. वा, किती छान कल्पना आहे. एकमेकांना घास भरवण्यामध्ये किती मजा आहे, किती प्रेम दाटून येत. तो प्रसाद, बापरे काय चव असते त्या प्रसादाला. खाल्ले ना तुम्ही काल? कसा लागतो? खूप छान, खूप छान, अवीट गोडीचा. म्हणून आजही आपण तो प्रसाद बनवतो, गोपालकाला करतो. त्याच्यात काय काय असतं? दही दूध, लाह्या, कुरमुरे, लोणचं, पोहे, पापड, भाकरी, काला. सगळ्या पदार्थांचा काला म्हणजे गोपाल, म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाच्या नावाने केलेला काला म्हणजे गोपाळ काला. तो कुस करायचा आणि चवीने खायचा. कसली गोडी त्याला? अमृताची गोडी. कसली गोडी? अमृताची गोडी त्याला असते. कुठलं नक्षत्र? रोहिणी. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज सुद्धा तीच ग्रहस्थिती आहे. हो, तीच तेव्हा जी होती ना जन्माष्टमीला, तीच ग्रहस्थिती आज सुद्धा आहे. मग इथे थांबते. आणि माता पुढच्या रविवारी, हो पुढच्या रविवारी अजून बरंच काय काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला तुम्हाला काय म्हटलं मग अशी मी? अहो सणच सण आहेत आता. हो, त्याविषयी मी पुढच्या रविवारी तुमच्याशी बोलणारच आहे, हो की नाही? म्हणून आता थांबते.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे श्री रामचंद्र यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे. नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34.
1: आणि आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत सापळा या चित्रपटामधलं. संगीतकार माणिकराव पोपटकर.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: ही गीत रचना ऐकूयात गदी माडगुळकर यांची आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचा. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं.

0: साहित्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गुळाचा गणपती या चित्रपटामधलं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचं गीत। हे गीत आहे गुळाचा गणपती या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ.
3: शांता शेळके यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत साज आहे आनंद घन यांचा.

0: सोन्यांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये. वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
3: आता ऐकूयात राम कदम यांच्या संगीताने सजलेलं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं ग. दी. माडगुळकर यांचं गीत.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: माता। पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार। पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत। शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीत आहे की शेती करत असताना शेतीला जोडधंदे, शेतीला पूरक व्यवसाय आपण नेहमी ऐकत असतो, बोलत असतो, आणि त्याप्रमाणे काही शेतकरी पूरक धंदे, शेतीला जोडधंदे करतसुद्धा असतात। पण बऱ्याचपैकी आपल्याला असं ऐकायला मिळतं की आम्हाला या धंद्यात परवडत नाही किंवा लॉसमध्ये जातो किंवा खूप अडचणी आहेत। कुणी म्हणतो की बाबा आम्हाला धंदा करायला पैसाच नाही, खूप पैसा लागतो। पण शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक बांधवांनो, तुम्हाला सांगायला थोडंसं आज आनंद वाटतो की काही माणसं अशी असतात की ज्यांच्याकडे शेती नसताना, पैसा नसताना, राहायला घर नसताना अशी माणसं एक छोटासा दुग्ध व्यवसाय सुरू करतात आणि हळूहळू त्या व्यवसायावरून त्यांनी काय काय साध्य केलं ते आता मी सांगणार नाही, प्रत्यक्ष त्यांनाच आपण विचारणार आहोत। तर आज या मुलाखतीसाठी आम्ही रिसोडपासून एकदम जवळच असलेलं 3 ते 4 किलोमीटर असलेलं हे गाव आहे सवड, आणि तुम्हाला आणखीन सांगायला आनंद वाटतो की आमचे हे मेहनती शेतकरी आहेत। आज सध्या ते शेतकरी आहेत आणि त्यांचं नाव श्री अण्णा भगवान शेळके हे सवडचे आहेत। आता आपण डायरेक्ट त्यांनाच विचारूया। नमस्कार शेळके साहेब। आता तुम्ही प्रस्तावना तर ऐकलेलीच आहे की नाही? तर आमच्या शेतकरी बांधवांना आणि पशुपालक बांधव जे आहेत त्यांच्यासाठी निश्चितच तुमची ही जी मुलाखत आहे ती मार्गदर्शन करणारी ठरेल, याच्यामध्ये काही शंकाच नाही। तर एकंदरीत शेळके साहेब, मला असं सांगा की हा जो तुमचा दुग्ध व्यवसाय, आता मी पाहून राहतो सोबत आमच्या कृषी विज्ञान केंद्र कराडाचे डॉक्टर श्रीयुत रामटेके साहेब आहेत। आज तुमच्या घरासमोर मला 5 ते 6 म्हशी दिसत आहेत। आम्ही सहज असं फिरता फिरता आलो आणि तुमच्या घरासमोर म्हशी दिसल्या आम्हाला की 5, चला म्हणलं यांना भेटून घेऊ आपण, हे कशा प्रकारे दुग्ध व्यवसाय करतात, इतरांना जे आहे त्यांना मार्गदर्शन, थोडासा तुमचा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे। तर मला एक सांगा की हा जो व्यवसाय आहे तुमचा दुधाचा व्यवसाय, तर साधारणतः केव्हा सुरू केले असेल तुम्ही आणि त्यावेळेस तुमचं वय किती असेल?
1: आपण वयाच्या 13 वर्षापासून तुमचा धंदा चालू केलेला आहे।
0: म्हणजे 13 वर्ष वय असताना लहान वयामध्येच तुम्ही सुरुवात केली? बरोबर, कशी सुरुवात केली, म्हैस कोणती घेतली होती, काय किंमत होती?
1: त्यावेळेस साहेब म्हैशीची किंमत होती 400 रुपये 500 रुपये अशी म्हैस भेटायची। त्या म्हैशीचा दूध 1 रुपया लिटर विकायचं।
0: अच्छा, मग जी म्हैस होती तुमची, तर तुम्ही, तुमचं वय तर लहान होतं नाही का, तर ते खरेदी कोणी केली, बाबांनी की तुम्ही?
1: ती बाबांनी केली, पण म्या बाबाला सांगितलं, बाबा तर घ्यायचीच नव्हती म्हणत, पण म्या म्हणलं तुम्ही म्हैस, आपल्याला एक म्हैस घ्या। तर ती म्या असं हट्ट धरून त्याने मग घेतली ती शेवटी। मग घेतल्याच्या नंतर ती म्हैस सवड गावले जनली, मग दूध न्यायचा पापले नव्हते झाले, मग दूध मी स्वतः पैदल नेऊन देतो 1 रुपया लिटर।
0: म्हणजे हे जो तुमचा व्यवसाय हा जो, तर साधारणतः किती वर्षापूर्वी सुरू केलेला तुम्ही?
1: वयाच्या 12 वर्षापासून केलं।
0: नाही नाही, पण 12 वर्ष तुम्हाला लागलं होतं, पण आज म्हणजे 15 वर्षापूर्वी का 20 वर्षापूर्वी केव्हा सुरू केलेलं आहे?
1: ते आता आपल्याला वयाच्या 30 वर्षा 30 वर्ष
0: 30 वर्षापूर्वी तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे। 30 वर्षापूर्वी तुम्ही सांगतायत की रिसोड शहरामध्ये 1 रुपया लिटरनं दूध विकायचा, आणि तुम्ही हे जे दूध आहे तुमचं त्या काळातलं ते पायी नेऊन तुम्ही रिसोडला विकायचं। अच्छा अच्छा, केव्हा उठायचं आणि कसं नियोजन कसं होतं?
1: 5 वाजता उठायचं साहेब, 5 वाजता उठायचं, दूध काढायचं, बाबा दूध काढून द्यायचे, मी आज स्वतः फक्त पैदल नेऊन देण्याचे।
0: अच्छा,
1: दूध काही आपल्याला काढतात नसे, वय लहान असल्यामुळं बाबा दूध काढून द्यायचे, आपल्या हाती काटली द्यायची, आपण घेऊन जायचं।
0: पर म्हैस कोणती होती, गावराणी होती का जाफराबादी?
1: त्यावेळेस म्हैस गावराणच होती, त्यावेळेस ऐपत नव्हती म्हैस जाफराणी घ्यायची, त्यावेळेस गावराणच घेतली ती। आता यावेळेस आपल्याजवळ भरपूर जाफरा राहिला।
0: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे सुरुवातीला एकच म्हैस होती नाही का, आणि मग तुमची याच्यामध्ये प्रगती कशी झाली आमच्या पशुपालकांना सांगा थोडस।
1: प्रगती झाली साहेब, आपण 1 म्हैस घेतो आणि 12 महिने दूध विकून आपण डबल मजुरी करून काही असं करून आपण नंतर 2 घेतल्या, 2 च्या 3 4 अशा करून आपण भरपूर म्हशी केल्या।
0: तुमची बचत करायची पद्धत कशी होती?
1: बचत करायची साहेब, त्यावेळेस काय आपल्याला बँक माहित नव्हती, काही माहित नव्हते, 400 रुपये आणले, 400 उरले त्याची सोन्याची बाळी करायची आणि ती मडक्यात घरात आणून ठेवून द्यायची, ही आपली पद्धत होती, ही आपली बँक।
0: अच्छा,
1: बस।
0: आणि हे मग सोनं तुम्ही केव्हा काढायचं?
1: ते नंतर आपण शेती घेतली, शेती घेतल्याच्या नंतर आपण ते सोनं मोल्ड आणि त्याची शेती घेतली.
0: पण एकचे दोन, दोनचे चार, चारचे सहा तुम्ही म्हशी केले नाही का? आता मला सांगा की म्हशी हे जे असतात, आता तुमच्याकडे जाफराबादी आहे, दुसरे सुद्धा जास्त मोरा आहेत, जास्त दूध देणारे म्हशी आहेत, एक तुम्हाला अनुभव आहे, तर तुमच्या अनुभवाच्या आधारे सांगा की आपली गावराणी म्हैस जी असते आणि आपली हे तुम्ही जाफराबादी आहे, तर हे जे म्हशी आहेत याच्यामध्ये काय फरक असतो? बरं, काय
1: याच्यामध्ये फरक साहेब? एवढं गावरान जे आहे तीन ते चार लिटर दूध देऊ शकते, हिची सोय केली ती आठ ते नऊ लिटर दूध देऊ शकते. तर मग त्यात गावरान चार सांभाळल्यापेक्षा दोन सांभाळलेल्या पुरतात, त्याच्यामुळं आम्ही जाफराणी घालो होता.
0: पण असं म्हणतात हो की गावराणी दूधचा जो टेस्ट आहे किंवा चव आहे ही खूप चांगली असते, दूध थोडासा घट्ट असतो आणि जाफराबादी ज्या म्हशी आहेत त्याचा दूध पातळ असतो.
1: नाही, ते फरक तर विषय कोणीचा असतेच ना, पण गावरान पुरत नाही आजकाल.
0: अच्छा, पण असंही म्हणतात की गावरान म्हशीत खूप खाद्य कमी लागते, ह्याला खाद्य जास्त लागते.
1: काही नाही साहेब, यायला काही खाद्य लागत नाही, एक ठिकाणी एक जागेवर बांधलेलं असल्या तर बस एक डाले कुठं ठेवून दे तुम्ही उन्हाळ्यावर, डबल द्यायला काही ठेवत नाही. त्या गावरान तरी खाऊ शकत नाहीत बांधून, ह्या बांधून मी खाऊ शकतो.
0: अच्छा अच्छा, बरं. आता योगायोग डॉक्टर साहेब सोबत आहे, त्यांना थोडस आपण हे की कसं, आता तुम्ही सांगत होता की जागच्या जागेत म्हशीला ते जाफराबादी जे आहेत ते बरोबर खातात पण गावराणी खात नाही.
2: गावराणीला कसं बाहेर फिरवावं लागते आणि ह्या कसं आहे की ठाण बंद असल्यामुळे यांना जागेवरच आपण देत असतो आणि त्याच्यामुळे दुधाला चांगलं मिळते, दूधही चांगलं मिळते याच्यापासून. आणि तसं गावराणी म्हशीपासून दूध मिळत नाही, म्हणून जनरली शेतकरी काय करतात की अशा म्हशी प्रिफर करतात की ज्या जास्त दूध देतील, वा अशा दृष्टिकोनातून असते शेतकऱ्यांचा कल त्याकडे वळलेला असतो.
0: बरोबर आहे, शेवटी कुठलाही व्यवसाय करताना माणूस हा फायदा पाहतो,
2: हा दोन पैसे मिळावे या दृष्टिकोनातून शेतकरी याकडे वळतच चाललेले आहेत.
0: बरोबर आहे, म्हणजे लागत कमी लागायला पाहिजे आणि उत्पादन म्हणजे खर्च सुद्धा कमी लागायला पाहिजे, त्याच्यापासून मिळणारा जो नफा आहे ते आपल्याला जास्त मिळायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो आणि ते संयुक्तिक आहे, व्यवहारिक आहे ज्याला म्हणतो आपण, आहे की नाही? आता 30-32 वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे, तुम्हाला बराचसा अनुभव याच्यामध्ये आहे, तुम्ही यामधले बरेचसे पावसाळे उन्हाळे पाहिलेले आहेत दुग्ध व्यवसायामधले, आहे की नाही? नफा तोटा हा नक्कीच तुम्हाला झालेला असेल. व्यवसाय म्हटला की फक्त फायदाच नसतो, कधी कधी नुकसान सुद्धा असतो, नाही का? होत असतो. तर असा एखादा प्रसंग सांगा की तुम्हाला या व्यवसायामध्ये नुकसान काही सहन करावं लागलं आणि कशामुळे?
1: मागच्या वर्षी साहेब 50-60 हजाराचं नुकसान सहन करायचं काम पडलं, एक म्हैस गाबडली, एका म्हशीला कॅन्सर झाला.
0: अच्छा, म्हणजे ह्या नुकसानाच्या पाठीमागे त्या म्हशीचं आरोग्य किंवा आजारी पडल्यामुळे तुम्हाला नुकसान झालं, आहे की नाही? बरं केलं तुम्ही आता हे मुद्दा मीही विचारला तुम्हाला आणि तुम्ही विशद केला. तर याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला वगैरे असेल?
1: डॉक्टरचे सल्ला घेतले साहेब, डॉक्टर मग डॉक्टर म्हणत गळा इथे पाजण सुटलं, ही गर्भ फेकू शकते, ही राहू शकत नाही, हिचा काहीच विचार करत नाही. 8 ते 8 महिन्याची मी गाबणी होती, ती झाली, ती गेली. तर एका म्हशीला कॅन्सर झाला तर तिला मला वाटलं पहिले खांडूक झालं, डॉक्टर साहेब म्हणत बाईले खांडूक झालेले आहे, हे फुटते म्हणून तिला ते कॅन्सर उमळला होता इथे, ते पिकलंच नाही म्हैस, ती गेली गाबण होती 35,000 रुपयाची म्हैस.
0: म्हणजे अशी नुकसान सुद्धा सहन करावं लागतं पण हिंमत सोडावी लागत नाही.
1: ती जर ती मागच्या वर्षी जर मी म्हणत होतो आपल्या म्हशी 260,000 रुपयाच्या गेल्या, यावर्षी आपल्याला 2 लाखाच्या म्हशी घ्यायच्या नाहीत, तर मग आपला व्यवसाय बंद पडला असता.
0: बरं डॉक्टर साहेब, आता तुम्ही एक योगायोग तुम्ही सोबतच आहात, आता यांनी जो प्रॉब्लेम सांगितला तर याच्याबद्दल आपण काय सांगू शकणार की अशा वेळेस काय करायला पाहिजे पशुपालकांनी?
2: अरे अशा वेळेला पशुपालकांनी एक करता येईल की सुरुवातीपासूनच ट्रीटमेंटकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, आणि नेमकं काय आहे ते तपासून घ्यायला पाहिजे डॉक्टराकडून.
0: बरोबर,
2: काय झालं की गाठ आहे असं त्यांनी म्हटलं आणि नंतर ती कॅन्सरची निघाली, तर अशावेळी जर डॉक्टराकडून पूर्ण डिटेल जर तपासलं तर आपण हा धोका म्हणजे थोडा टाळू शकतो आणि काहीतरी त्याच्यावर हे करता येईल आपल्याला, म्हणजे ऑपरेशन करून काहीतरी काढता येईल.
0: बरोबर, असं म्हणजे एक साधारणतः पशुपालक किंवा शेतकरी बांधव हे जे असतात थोडस जागरूक नसतात, असंच आपल्याला म्हणावं लागेल की थोडस जरी आजार, आपण जसं आपल्याला आजार झाल्यानंतर काळजी घेतो, लगेच आपण दवाखान्यात जातो, त्याच पद्धतीने पशुपालकांनी शेतकरी बांधवांनी जे जोडधंदे करतात ज्यांच्याकडे पक्षी आहेत पशु आहेत त्यांनी सुद्धा आपल्या जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे, वेळेवर डॉक्टरांकडे जायला पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, नाही का? अच्छा, तर अशा प्रकारे तुम्ही तोटा सहन केला पण हिंमत सोडली नाही, हारली नाही, खचले नाही, बिलकुल काय नाही, दुसऱ्या वेळेस तुम्ही बिलकुल तुम्ही उभेच राहिले, आहे की नाही? आपण थोडस तुमच्या नुकसानाबद्दल आपण विचार केला, सुरुवात केव्हा केली तुम्ही, आणि एकचे दोन दोनचे चार म्हशी झाले आहे की नाही, आणि बराचसा फायदा तुम्हाला होत गेला आणि झालेला जो तुमचा नुकसान आहे तो तुम्हाला काहीच वाटला नाही, ते गाऊनच वाटला तुम्हाला, है की नाही? तुम्ही सहन केला, तेवढी ताकद तुमच्या मध्ये होती ना, कारण तुमच्याकडे आर्थिक नफा जास्त झालेला होता म्हणजे त्या दुग्ध व्यवसायापासून. आता एक सांगा मला की जेव्हा तुम्ही म्हणता की दूध 1 रुपयापासून तुम्ही विकता, आज काय भाव आहे?
1: आजचा भाव आहे साहेब 22 20 22.
0: बिलकुल कोरा दूध. तर आजच्या घडीला किती दूध निघते बरं तुम्हाला, सकाळी किती निघते आणि संध्याकाळी?
1: आजच्या घडीला आपलं दूध जाते साहेब 30 लिटर दोन टाइम.
0: म्हणजे सकाळी 15 लिटर?
1: अच्छा,
0: 30 लिटर दूध. आणि दुधाचा पाला वगैरे करता की कोरा दूधच विकता तुम्ही?
1: नाही, पाला वगैरे होऊ शकते साहेब, कोरा नाही होऊ शकत.
0: बरोबर,
1: म्हणजे 30 निघते 40 दूध विकतो मी.
0: अच्छा.
3: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत ऐकूयात रानपाखरं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: आकर्षिकरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात, जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत. संगीतकार यशवंत देव यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि हे गीत ऐकूयात कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. रसिक हो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो, यासोबतच नाशिकमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा आढावा देखील घेत असतो. तर सध्या श्रावण महिना सुरू आहे, नाशिकमध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम होत आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये गोकुळाष्टमी आहे, अर्थातच कृष्णाचा जन्म. आपण सगळेच भारतवासीय का होईना किंवा परदेशातले लोक सगळेच आपापल्या पद्धतीने साजरे करत असतात. आपल्या नाशिकमध्ये विविध मंदिरं सुद्धा आहेत आणि एक वेगळा असा इतिहास आहे. तर आपण प्रत्येक जण आपापल्या परीने हे सगळे सणवार छान पद्धतीने साजरे करत असतो, त्यामध्ये काही ना काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत असतो. असाच एक उपक्रम होऊ घातलेला आहे, येत्या 1 सप्टेंबर 2026 कृष्ण जन्मोत्सव नावाचा कार्यक्रम कालिदास कला मंदिरामध्ये आपल्या सगळ्यांसाठी मोफत असणार आहे. आणि ह्याच संकल्पनेवरती गप्पा मारण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत आर्ट असोसिएटच्या तोरल टकले आणि अमिछेडा. तर ह्या दोघी आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. ही नेमकी संकल्पना काय आहे आणि कसा होणार आहे कार्यक्रम, ह्याविषयी जाणून घेणार आहोत. तर दोघींचंही गप्पांच्या सुरुवातीला मी स्वागत करते. दोघींचंही मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर जसं मी म्हटलं की कृष्ण जन्मोत्सव नावाचा एक कार्यक्रम आपण नाशिककरांसाठी घेऊन आलेलो आहोत, तर आधी मला ही संकल्पना काय आहे ते सांगशील आणि त्यामध्ये काय सादरीकरण होणार आहे ते सुद्धा सांगशील.
1: कृष्ण जन्मोत्सव हे आपण आपल्या परीने घरी किंवा बाहेर सार्वजनिक ठिकाणी साजरा करताना शक्यतो फक्त कृष्णाचा जन्म किंवा मग करणारा गोपाळकाला अशा दोन स्वरूपात जास्त प्रमाणात साजरा केला जातो. पण कृष्ण हा त्याच्या जन्मापासून ते गीता उपदेशापर्यंत त्याच्या विविध टप्प्यात वयाच्या आणि विविध गोष्टींद्वारे आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतच होता. त्या सगळ्या गोष्टींचा आपण आजच्या जीवनात काही अर्थ लावू शकतो का आणि त्या गोष्टी आपण प्रत्यक्ष समोर घडताना बघितल्यानंतर जी

0: किंवा हॉलचं जे काही असेल ते नियोजन असेल, तर एवढ्या सगळ्या लोकांची एकत्रित मूठ बांधणं हे फार अवघड आहे. तर संकल्पना सुचल्यानंतर ज्या कलाकार आहेत त्यांच्याशी तुझा संबंध कसा आला किंवा त्यांना तू ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी कसं तयार केलं?
1: संकल्पना गेली 2.5 वर्ष आमच्या सगळ्यांच्या डोक्यात सुरू होती, पण ती कशी सत्यात उतरवायची ह्याच्यासाठी मुख्यत्वे ते कलाकार जे त्याला पूर्ण न्याय देऊ शकतील म्हणून विदुषी क्षमाताई भाटे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांना विचारलं की असं असं मनात चालू आहे, ह्याच्यावरती करायची इच्छा आहे, तर तुम्ही याला सपोर्ट करून कराल का? आणि अर्थातच क्षणार्धात येणारं उत्तर हे हो असं होतं. त्याच्यामुळे त्यांनी साथ दिली म्हणून आज हे शक्य झालं. तिथे काही गोष्टी ज्या कमी पडल्या त्या नाशिकची गुरुजी आहे भरतनाट्यम मधली शिल्पा देशमुख, हिने सपोर्ट केला. सो ह्या साथीशिवाय हे शक्य नव्हतं. ह्या गुरूंनी त्या संकल्पनेवरती लगेच काम करून ते लोकांपर्यंत नेण्याची धुरा उचलली म्हणूनच हे शक्य झालं.
0: वा, पण तू बोलते तितकं हे नक्कीच सोपं नसणार आहे, कारण की इतके सगळे कलाकार आणि आपण त्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक सुद्धा वापरल्या. जसं तू म्हटली की चलचित्र आहे, म्हणजे सध्या AI खूप चालतं आहे, तर आपण त्याचं सुद्धा योग्य असं सहकार्य घेतलंय AIचं सुद्धा. पण हे सगळं करत असताना आर्थिक सहाय्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, मग ती बाजू कशी सांभाळली?
1: काबरा द फॅशनिस्टा ह्यांच्याबरोबर आम्ही आधी पण एक कार्यक्रम केला होता, त्यामुळे त्यांना ही संकल्पना सांगितली आणि त्यांना ती संकल्पना पटली की हे वेगळंच काहीतरी आहे जे आतापर्यंत कधीही नाशकात झालेलं नाहीये. त्याच्यासाठी त्यांनी आर्थिक सहाय्य केलं. त्याचबरोबर दीपक बिल्डर्सचे दीपक चांदे, म्हणजे ह्या आर्थिक सहाय्याशिवाय तुमच्या संकल्पना कितीही छान असू द्या खरंच सत्यात उतरवता येत नाही. आणि रंजन विला ज्यांनी आम्हाला हॉस्पिटॅलिटी पार्टनर, आमचे सगळे हे कलाकार त्यांच्या तिथे थांबणार आहेत, ह्या तिघांचं सहकार्य मला मिळालं. आणि त्याचबरोबरीने आज पियुष भानोसे, अथर्व शुक्ल हे सगळी जी मुलं आहेत जी घरची म्हणून जरी असली तरी त्या व्हिडिओ एडिटिंगसाठी, व्हिडिओग्राफीसाठी, AIसाठी ती स्वतःला असं पूर्ण झोकून देऊन काम करतात म्हणून हे होऊ शकतो.
0: वा, खूपच छान. तर ताईनी तर सगळं सांगितलंच आपल्याला, पण आम्ही तुझ्याकडे येते की हा कार्यक्रम तिकीटासकट असणार आहे, विनामूल्य असणार आहे, याबद्दल सांगशील आणि किती वाजता कुठे नाशिककरांना बघायला मिळणार आहे त्याबद्दलही सांगशील.
2: जसं ताई म्हणाली की संकल्पना जेव्हा आली मनात तेव्हापासून अनेक लोकांची साथ आम्हाला मिळत गेली. ते सगळं काम करत असताना आमच्या लक्षात आलं की एवढी चांगली संकल्पना आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचावी आणि खूप लोकांना त्याचा आस्वाद घेता यावा म्हणून अगदी विनामूल्य निशुल्क कार्यक्रम ठेवलेला आहे आपण. हा कार्यक्रम महाकवी कालिदास मध्ये येत्या 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रस्तुत होणार आहे आणि सगळ्याच नाशिककरांना, आर्ट असोसिएट्स आणि आमच्या सगळ्या प्रायोजकांकडनं खूप आग्रहाचं निमंत्रण आहे की जास्तीत जास्ती लोकांनी तिथे उपस्थिती नोंदवावी आणि ह्या कार्यक्रमाचा एक जो अद्वितीय अनुभव आहे, एक जो विलक्षण असा अनुभव असणार आहे, त्याची एक अनुभूती त्या सगळ्यांनी आमच्या सोबत घ्यावी तिथे.
0: मस्तच. बरं, कार्यक्रमाला येण्यासाठी काही नियम आहेत का?
2: फार वेगळे असे काही नियम नाहीत, पण सगळ्यांना बसायला एक स्वतंत्र जागा देता यावी आणि आज वयस्कर लोक असतात किंवा आपली जी जेंजी मुलं आहेत त्या सगळ्यांना स्वतंत्र एक हक्काची जागा बसायला देता यावी म्हणून फक्त येण्यापूर्वी त्यांनी आमच्याकडे नोंदणी करणं हे आवश्यक आहे, त्यामुळे जागेचं नियोजन करायला आपल्याला सोपं पडेल.
0: वा, नक्कीच. तर आयोजकांची कोणतीही गडबड होऊ नये आणि आपली गैरसोय होऊ नये ह्यासाठी नक्कीच ज्या काही रसिक श्रोत्यांना हा कार्यक्रम बघायचा आहे त्यांनी आधी रजिस्टर करा, आपली सीट बुक करा. विनामूल्य कार्यक्रम आहे त्यामुळे आधी इन्फॉर्म करून नक्की ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. तर जाता जाता दोघींनाही विनंती आहे की नाशिककरांना काय आव्हान कराल या कार्यक्रमाला येण्याविषयी?
1: नाशिककरांनी हा कधीही न घडलेला असा सोहळा याची देही बघण्यासाठी लवकरात लवकर स्वतःच रजिस्ट्रेशन करावं आणि यावं. त्याच्यासाठी कालिदास कला मंदिरात सुद्धा पासेस उपलब्ध ठेवलेले आहेत. तुमचं नाव आणि नंबरची नोंदणी तिथे तुम्ही करू शकता आणि तुमचं पास घेऊन जाऊ शकता.
2: कृष्ण म्हटलं की मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आहेच तो आणि सध्याचा काळ ज्या दिशेने पुढे चाललाय तर मिथोलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा दोन्ही गोष्टींची एक वेगळी सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि विदुषी क्षमाताई भाटे म्हटलं तर नाशिक मध्ये त्यांचे फारसे वैयक्तिक कार्यक्रम आज सगळ्यात झालेले नाहीयेत, सो तो पण एक दिव्य सोहळाच असणार आहे नाशिककरांसाठी. त्यामुळे लवकरात लवकर 1 सप्टेंबरला तुमची वाट बघतोय, नक्की या.
0: नक्की. तर रसिक हो, आपण सगळेच ह्या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहूया आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम बघण्याचा आनंद घेऊया. तर जाता जाता सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करेल, कृष्ण जन्मोत्सव हा कार्यक्रम

0: येत्या 1 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता कालिदास कला मंदिर नाशिक इथे आयोजित केलेला आहे. कार्यक्रम विनामूल्य आहे. फक्त जाण्याच्या आधी आपली सीट आपण बुक करायची आहे. तर एवढं आपण करूया आणि नक्की या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. तर आज गप्पा मारण्यासाठी आर्ट असोसिएट्सच्या अमी छेडा आणि तोरल टकले ह्या दोघीही इथे आल्या आणि त्यांनी आपल्या सगळ्यांशी जितका छान संवाद साधला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आणि एक जी काही अनोखी पर्वणी आपल्या सगळ्यांसाठी त्या घेऊन आलेल्या आहेत तर त्याचा आपण आस्वाद घेऊया आणि त्याबद्दलही त्यांचे आभार मानते. आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमच्या दोघींचेही मनपूर्वक आभार.
1: थँक्यू.
2: थँक्यू.
0: तर असे कहो कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत आहे पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं.

0: सोनेकरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत रंजना जोगळेकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: काकी
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध DLC डिप्लोमा इन सायबर लॉ DTL डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ DLL अँड LW डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय शिवशक्ती चौक 34 स्किन सिडको

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
9: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको।
10: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नांदराव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाऊनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप। मंडळी, काही महिन्यापूर्वी मी कॉलेजमध्ये गेलो होतो, म्हणजे मला चांगलं आठवतं, आपण जेव्हा 11वी 12वीला असू तेव्हा शाळेतले वर्ग कोणी बंक मारायचं नाही, शाळेतली मध्ये फुल प्रेझेंटी प्रोफेसर्स टीचर्स, कॉलेजमधले स्टुडियसली 11वी 12वीचे प्रॅक्टिकल्स आणि लेक्चर्स घ्यायचे, प्रत्येक मुलगा नोट्स काढत असायचा। आणि सध्या मी गेलो तर 11वी 12वीच्या वर्गात पुरच नाही। मला वाटलं आमचं कॉलेज फ्लॉप झालं की काय, तर त्यांनी सांगितलं कॉलेजमध्ये ॲडमिशन फुल आहेत, पण मुलांचं टायअप दुसऱ्या क्लासेसची आहे, त्याच्यात त्यांच्या ॲडमिशन्सचे प्रेझेंटी पण होऊन जाते, मुलं आले तर प्रॅक्टिकलला येतात, बाकी प्रॅक्टिकल पण सुद्धा प्रायव्हेट क्लासेसमध्ये होतात। काय दुर्दैव आहे, म्हणजे कॉलेजची फीस पण भरायची, ट्युशनची फीस पण भरायची, काय चालू काय। हे फक्त 11वी 12वीचं मला समजलं। मग मी आमचे एक मित्र आहेत प्रोफेसर ज्ञानोबा ढगे, त्यांच्या कॉलेजमध्ये गेलो, ग्रामीण भाग आहे, तिथं 11वी 12वीला पोरं आहेत। मला ती गंमतच समजेना म्हणून मी डायरेक्ट आज आमच्या ज्ञानोबांना घेऊन आलेलो आहे। आपल्याबरोबर आज आहेत प्रोफेसर ज्ञानोबा ढगे। प्रोफेसर साहेब, राम राम।
11: राम राम। राम राम।
10: सध्या कुठे ड्युटी?
11: सध्या मी मराठा विद्या प्रसारक सभा संस्थेचे निपाटला कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालय आहे, तिथे राज्यशास्त्र विषय अध्यापनाचं काम मी त्या ठिकाणी करतोय।
10: बरं सर, मला एक सांगा, आता मी 11वी 12वीतली शहरातली कॉलेजची स्थिती सांगितली,
11: बरोबर
10: सायन्सची,
11: हो हो,
10: तुमच्या इथं 11वी 12वीचे सायन्सला विद्यार्थी येतात का?
11: नक्कीच येतात विद्यार्थी।
10: मग आमच्या इथं शहरांमध्ये काय प्रॉब्लेम आहे?
11: याचं कारण असं आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला ऑप्शन नाही आहेत, गावात जे कॉलेज उपलब्ध असेल त्या महाविद्यालयात जाऊन शिकायचं। आणि शहरामध्ये काय झालंय, मुळात पालकांनाच आपला विद्यार्थी डॉक्टर्स करायचा, इंजिनियर्स करायचा आहे, कुठल्या तरी चांगल्या पॅकेजवरती त्याला पाठवायचं आहे, त्यामुळे ही स्पर्धा पालकांची लागलेली आहे। त्या 18 वर्षाच्या 17 वर्षाच्या विद्यार्थ्याला कळत नाही की काय करायचं। खरं तर वर्गामध्ये MSc MEd MSc BEd MA BEd झालेले चांगले उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग असतात, त्यांनी पूर्ण ट्रेनिंग घेतली असते, त्यांच्यावर आपला विश्वास कमी पडतोय आणि आपण मग खाजगी संस्कृतीकडे जातोय, खाजगी क्लासेसकडे जातोय। आणि त्यामुळे काय होते की तुम्ही आता काल परवाच्या काही न्यूज हेडलाईन बघितल्या असतील, अशा काहीतरी चुकीच्या परिणामांना आपण बळी ठरतोय, अशा गोष्टी होत आहेत। तर मला असं वाटतं की पालकांनी
10: पेपर फुटणं तर पूर्वीपासूनच होत आलेलं आहे, 2-4 भामटे लोक असतात त्याच्यामुळे संस्था बदनाम होते, युनिव्हर्सिटी बदनाम होते,
11: होते होतच ना। मग कुठंतरी पालकांनी जे आपल्या पारंपरिक शिक्षण व्यवस्था आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, तो काळ बदलला पाहिजे। आणि तुम्ही खरं तर प्रश्नाच्या मुळाशी गेलेला आहात, मला वाटतं हे उत्तर 1-2 वाक्यांमध्ये होणार नाही, यासाठी थोडा वेळ घेतला पाहिजे। मुळात आपण जेव्हा भारत आपला स्वातंत्र्य झाला तेव्हा समाज जागृती आणि राष्ट्राची निर्मिती हा शिक्षणाचा उद्देश होता, आणि त्या उद्देशाच्या अनुषंगाने आपल्याकडे राधाकृष्ण आयोग असेल, मुदलियार आयोग असेल, कोठारी आयोग असेल किंवा 1986 शैक्षणिक धोरण असेल, सॅम पित्रोदा आयोग असेल किंवा आता अलीकडच्या काळात NEP 2020 असेल, हे जे सगळे शैक्षणिक धोरणं का राबवले गेलेत इथल्या पाल्यांना जे आवश्यक आहे जे त्यासाठीच्या सगळ्या गोष्टी आपण केल्या आहेत आणि म्हणून शिक्षणामध्ये बदल काळानुसार झालेला आहे. पण तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे विचार केला तर 1991 आपल्याकडे खाजगीकरण, जागतिकरण, उदारीकरण आलं आणि तिथून खऱ्या अर्थानं सगळा बदल झाला, तंत्रज्ञानाचं आगमन झालं आणि तिथनं शिक्षणाची प्रक्रिया बदलली आणि पालक थोडे करिअर ओरिएंटेड व्हायला लागले आणि पालकांची भूमिकाही पाल्यांकडे आली. मग आता आपण एखाद्या स्पर्धेमध्ये कसे घोडे पळवतो शर्यतीमध्ये, मग तुझा घोडा पहिला का माझा घोडा पहिला, हे सगळं चालू आहे. त्यामुळे ही सगळी स्पर्धा सुरू आहे, अनागोंदी स्पर्धा सुरू आहे. मला वाटते केवळ काही विशिष्ट ठराविकच पारंपरिकच तुमचे करिअरचे मार्ग नाहीत, आता सर हजारच्या वर करिअरचे मार्ग आहेत. उदाहरण तुम्हाला मी सांगतो, आता माझा विषय राज्यशास्त्र आहे. राज्यशास्त्रामध्ये आज आपल्याकडे लोकशाही व्यवस्था आली. या लोकशाहीमध्ये तुमच्या गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून ते देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत हे सगळे राजकीय पद आहेत, सगळे प्रशासकीय पद आहेत. आज आम्हाला लोकशाही आमच्या देशात आली परंतु आमच्या मनात आली का लोकशाही का नाही येत, कारण आम्हाला चांगले नेते अजूनही हवे आहेत. मग ते ग्रामपंचायतचा कारभार असो, तुमच्या नगरपालिकेचा कारभार असो, या ठिकाणी आम्ही अजूनही चांगले माणसं देऊ शकत नाहीत, चांगले संख्येने ते वाढवू शकत नाहीत. यासाठी आम्हाला राज्यशास्त्रामध्ये प्रशिक्षित राजकीय नेतृत्व बिंबवण्याचं काम करतो. आपला इतिहास आहे, इतिहासाचा अर्थ काय आहे, जो जसा आहे तसं इतिहासात मांडणे, भूतकाळ जसं मांडणे. आता काय झालं आपल्याकडे, आता अलीकडच्या काळामध्ये काही वाद तुम्ही बघत असाल, कादंबरीकार हा एखादी कादंबरी लिहितो, तो इतिहासाचा आधार घेतो, त्या आधारे तो त्याच्यावरती लालित्य वगैरे हे करत असतो. परंतु आपण काय गलत करतोय, कादंबरीला इतिहास मानतोय. खरं तर त्या कादंबरीकाराचं कौशल्य आहे की तो इतिहास मस्त रंजक भाषेमध्ये तुमच्या पुढ्यात ठेवला, परंतु इतिहासकार जसा इतिहास जसा आहे तसा मानतो, तो आमच्या पुढ्यात येतो. मग आम्हाला इतिहासाच्या पोरांची गरज नाही का? साधी गोष्ट आहे सर, छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा देदीप्यमान इतिहास आहे, विश्वबंध युगपुरुष होऊन गेले. आज त्यांच्या सगळ्या कारकिर्दीचं म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाचे काही कोटी कागदपत्र अजून वाचायची बाकी आहेत, म्हणजे आम्हाला इतिहास तज्ञांची गरज नाहीये का?
10: म्हणजे आपलं आपलं सगळं बेगडी प्रेम आहे,
11: बेगडी प्रेम आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला जर इतिहासाचे अनेक मान्यवर तयार केले पाहिजे, इतिहास संशोधक विद्यार्थी तयार केले पाहिजे.
10: शिवजयंतीला ढोलावर नाचणारे शिवप्रेमी नको आहे आपल्याला,
11: ठीक आहे ना? 365 दिवसापैकी एका दिवस तुम्ही नाचा, पण 364 दिवस छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासले पाहिजे. एक दिवस आपण त्यांची मिरवणूक काढू, हे करू, त्याचा ते सोहळा साजरा करू, पण 364 दिवस शिवाजी महाराजांच्या कार्यावरती किंवा सगळ्या महापुरुषांच्या कार्यावरती आमच्याकडे अभ्यास झाला पाहिजे, अध्ययन झालं पाहिजे.
10: तरच तरच तुम्हाला नाचण्याचा अधिकार आहे,
11: यस,
10: तरच तुम्हाला शिवजयंती साजरी करण्याचा अधिकार आहे.
11: बरोबर आहे.
10: पण मला एक सांगा, ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागात विद्यार्थ्यांमध्ये काय फरक पडलाय?
11: ग्रामीण भागात आजही महाविद्यालयांच्या शिक्षकांवरती विद्यार्थ्यांचा विश्वास आहे, पालकांचा विश्वास.
10: विश्वास म्हणजे काय?
11: विश्वास म्हणजे असं की त्यांना वाटतं की अमक्या महाविद्यालयात आमचा विद्यार्थी घातला की तो कुठं ना कुठं काहीतरी करेल, उभा राहील दोन पावलावरती. ग्रामीण पालकांच्या अपेक्षा अशा फार मोठ्या नाही आहेत जे आज आपल्याकडे हे चकचकीत स्वप्न आपल्याला दिसतं ना शहरी पालकांना, तसं स्वप्न नाही. इतकं पॅकेज मिळून तो पुण्यामध्ये गेला पाहिजे, मुंबईत गेला पाहिजे, दिल्लीत गेला पाहिजे किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेला पाहिजे, असे त्याला स्वप्न नाहीत. तो स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे, संसाराचा गाडा त्यांनी आदर्शपणे पुढे नेला पाहिजे, हीच त्यांची अपेक्षा आहे, नंबर दोन. आणि शहरामध्ये काय झालं, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा आपल्याकडे आता आत आली. आता दुर्दैव सांगू तुम्हाला, कधीच एका व्यक्तीकडे किंवा एका गटाकडे दोष देऊन चालत नाही. आमच्याकडे आत्ताच खेड्यापाड्यात लोक शिकायला लागले की मध्येच 20-30 वर्षापूर्वी विनाअनुदान तत्व आलं, म्हणजे त्याच्यामुळं मग विनाअनुदान तत्व आल्यामुळं शिक्षकाला पगार बरोबर नाहीत, शाळांना वेतनेतर अनुदान नाहीत, मग संस्थालकाचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, त्यामुळे मग कॉलेजच्या फीस वाढलेल्या, विद्यार्थ्याच्या पालकांकडे पैसा नाही आणि मग तो विद्यार्थी चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही, हे एकमेकात गुंतलेले प्रश्न आहेत.
10: अहो पण विद्यार्थी शहरामध्ये तर विद्यार्थी कॉलेजची फीस भरून कॉलेजमध्ये जात नाही, विद्यार्थ्यांच्या आई बापांकडे खूप पैसा आहे. म्हणजे मी तर असायचे लाख 2-2 लाख रुपये 11वी 12वीची फीस भरतात पुरं, म्हणजे त्या खूप पैसेवाले लोक आहेत.
11: ते नाही ह्याच्या स्पर्धेमध्ये पडलेत, ते कर्ज काढून ते करतील. आपल्याकडे कर्ज काढून सुद्धा तुम्हाला म्हटलं की
10: कर्ज लावून लग्न काढतात,
11: तसं कर्ज काढून शिक्षण मुलांचं करणं, कोचिंग क्लासेसला लावणं, मग त्या अनुषंगाने ह्या. बरं सर, तुम्ही एक साधा विचार करा, XYZ एखादं कोचिंग क्लासेस असेल, त्या कोचिंग क्लासेसमध्ये समजा 100 मुलं एनरोलमेंट झाले, तर 100 पैकी किती मुलांचा सक्सेस रेशो आहे ते आपण तपासलं पाहिजे. आज आपल्याकडे 1950-51 मध्ये आपल्याकडे 0.4% जी आर होता म्हणजे उच्च शिक्षणामध्ये मुलं जायचे. आज साधारणतः तो आपला 28.4% गेलेला आहे. हे पर्याप्त नाही आहे. आपल्याला NEP नुसार अजून आपल्याला जवळपास 50% जायचं आहे. पण तितका इतिहास आपल्याला काढायचा असेल तर मुळात शिक्षणावरती आमचं राष्ट्रीय खर्च जो आहे तो वाढला पाहिजे. तो 3-4% पुढे काही जात नाही.
10: किती पाहिजे?
11: तो साधारणतः 7% वरती पाहिजे. म्हणजे बऱ्यापैकी
10: प्रगत देशांमध्ये किती आहे?
11: 7% आहे, 7% आहे, 8% आहे
10: आणि आपल्याकडे फक्त 1.5%
11: 3% आहे आपल्याकडे. 3% त्याच्यामध्ये मग तुम्ही जर फॅकल्टी वाईज केलं की सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर किती आहे, कॉमर्स अँड मॅनेजमेंटवर किती आहे, ह्युमॅनिटीजवर किती आहे, हे आपले फार तोकडे आहेत. त्याच्यामुळे काय झालं की तुम्हाला समाजाचा अभ्यास नाही करता येत, तुमच्या इथल्या वैज्ञानिक निष्ठेचा अभ्यास करता येत नाही. या देशामध्ये आज कृषी क्षेत्र आपला रोजगार देऊ शकत नाही. आपल्या उद्योग सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराची जास्त संधी आहे. तर मग त्या अनुषंगाचं शिक्षण जर महागडं केलं तर विद्यार्थी तिकडे येणारच नाहीत. आज भारताकडे सगळ्यात जास्त संपत्ती कोणती असेल तर आमच्याकडे युवा पिढी आहे. आज जगातले सगळ्यात जास्त युवक आमच्याकडे आहेत. हे युवक सर सांगायचं शोकांतिका अशी आहे, आज जरी आमच्याकडे 30-32% युवक असतील तर पुढच्या वर्षी 19% होतील, त्याच्या पुढच्या 28% होतील. असं करत करत युवकांचं प्रमाण कमी होईल. पण आत्ताच्या युवकांची जर आम्ही जर मनुष्य शक्ती हीच आमची धनशक्ती मानली, ह्याच्यावरती प्रॉपर काम केलं, तुम्ही बाकी कुठल्यावरती काम करा कमी जास्त करा, पण युवकांच्या कौशल्य आधारित शिक्षणावरती जास्तीत जास्त काम केलं तर हे युवक हीच आपली संपत्ती म्हणून तुम्ही अनेक देशांमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो.
10: मग सद्यस्थिती काय? सद्यस्थिती मला एक सांगा तुमच्या, चला आपण आता तुम्ही ग्रामीण भागात निफाडमध्ये तुम्ही कॉलेजमध्ये आहात, निफाडमध्ये मुलगा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करतो? मुळात मुलगा ग्रॅज्युएशन का होतो? तो कोणची फॅकल्टी निवडतो? ती का निवडतो?
11: साधारणतः मी गेल्या 20 वर्षापासून या अध्ययन क्षेत्रामध्ये आहे आणि योगायोगाने मी निफाड तालुक्यात जास्त काळ माझा गेलेला आहे. मी या ठिकाणी बघितलं की इथं आजूबाजूला जे कोणी शेतकऱ्याची मुलं येतील किंवा कष्टकरी मुलं येतील, हे मुलं पूर्णपणे 100% कॉलेज करत नाहीत. ते आपल्या वडिलाचा जर का व्यवसाय असेल किंवा जी शेती असेल ते कामं करून ते त्या ठिकाणी शिकायला येतात. आणि मग त्यानुसार जर थोड्या बऱ्या चांगल्या पालक म्हणजे शिकलेले पालक घरी असतील तो सायन्सकडे जातो. थोडं घरी व्यापारी उद्यमचं जर वातावरण असेल तर बहुतांश मुलं वाणिज्य शाखेमध्ये जातात, काही संगणक विभागात जातात. आणि मग साधे आपले कष्टकरी मुलं जे असतात की चला आपल्याला काम करता करता आपलं कुटुंब निर्वाह करता करता मला पदवी घ्यायची आहे, पण ते या ठिकाणी जातात. किंवा पोलीस भरती असेल, स्पर्धा परीक्षेचं काम तयारी करणारे विद्यार्थी असेल, ते मुलं आर्ट फॅकल्टीकडे येतात. म्हणजे त्यांना ही गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचदा असं की सायन्सची फीज जास्त असते आणि मग आर्टचा एखाद्या
10: फीज असते साधारणतः
11: ते समजा ग्रँटेड कॉलेज असेल तिथे कुठले कोर्स उपलब्ध आहेत त्या अनुषंगाने
10: विचार केला. फीज किती असते?
11: 2-3 हजार असेल फीस. 3 हजार. पण अगोदर ते कसं होतं, आता शासनाने खूप चांगले धोरण आणले, शिष्यवृत्ती जवळपास सगळ्या समाज गटातील युवका युवतींना लागू झाले आहेत. त्याच्यामुळे आता असं कोणी फक्त पैशामुळे प्रक्रियेच्या बाहेर राहील असं नाही होणार. आता
10: BSC 2-3 हजार,
11: कॉमर्सची 3-4 हजार राहते, किती 5-6 हजार पण जाते, कम्प्युटर सायन्सची 30-1 हजारापर्यंत जाते. ते कॉलेजवर डिपेंड आहे, कॉलेज कशा फॅसिलिटी देतात त्याच्यावरती वगैरे. तुम्ही हीच डिग्री, आता साधी गोष्ट आहे, आमच्याकडे BA 2000 उपाय होते होतं, पण एखादं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी घ्या किंवा प्रायव्हेट कॉलेज घ्या तिथं ते BA साठी या डिग्री साठी 5-5 लाख रुपये फीस एका वर्षाची.
10: काय बोलतो?
11: हो असं सुद्धा आहे ना. म्हणजे मग तिथं ते चकचकीत दाखवलं जातं आणि मग असं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हे सगळं समोर दाखवल्यामुळं त्या विद्यार्थ्याला पालकाला वाटतं की हा इथली डिग्री म्हणजे माझी खूप चांगली आहे. परंतु NEP 2020
10: प्रायव्हेट कॉलेजेस BA वगैरे जे असतात ते म्हणजे नेमकं प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय हो?
11: नाही प्रायव्हेट कॉलेज
10: प्रायव्हेट आपण मेडिकल प्रायव्हेट समजू शकतो. हे BA BCOM चे प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे नेमकं काय असतं?
11: BA इन पॉलिटिकल सायन्स असं करतात एका ह्याच्यावर, किंवा BA इन सोशल सायंटिस्ट. आता आपल्याकडे काय असते? BA सोशियोलॉजी असते.
10: अच्छा,
11: तिकडे BA सोशल सायंटिस्ट एक शब्द वेगळा त्या ठिकाणी. मग आपल्याला असं वाटतं अरे भाऊ तिथं काहीतरी वेगळी डिग्री मिळते काय? मुळात सगळीकडच्या शिक्षणाची UGC ने जे नियम दिलेत त्यानुसार सिलेबस रचना असते. UGC कडे तुमचे सिलेबस तुम्हाला मंजूर करून घ्यावे लागतात, कुठल्या विद्यापीठ असो ती नियामक बॉडी आहे, यंत्रणा आहे, आणि त्यामुळे तुम्ही काय वेगळं शिकू शकत नाहीत. परंतु काय झालं की दोन गोष्टी होत आहेत. तुम्हाला जे मगाशी म्हटलं की पालकांनी किंवा व्यवस्थेने शिक्षकांवरती विश्वास ठेवायला पाहिजे, दुसरी गोष्ट आणि सगळ्या गोष्टी ह्या आर्थिक तत्वाशी निगडीत असतात. आर्थिक सोर्सेस जितके चांगले, इन्फ्रास्ट्रक्चर मुलांना विद्यार्थ्यांना जेवढं चांगलं. आता 1991 नंतर काय झालं सर, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आली, डाटा सायन्स आलं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आल्यात की मुलांना मग त्यासाठी कम्प्युटरची लॅब हवी, त्यांना परफेक्ट पाहिजे. ती संस्था काय करते, ती स्वतःच्या जीवावरती थळ उभं करते. पण शासनाचं वेतन येतं अनुदान जर मोठ्या प्रमाणात मिळालं तर ते चांगल्या प्रकारे तिथं उभे राहू शकेल. इन्फ्रास्ट्रक्चर ही सगळ्यात बेसिक कंडिशन आहे. आणि आपल्याकडे जर मी तुम्हाला मगाशी म्हटलं आपल्याकडच्या मनुष्यबळाचा युवकांचा जर विचार केला तर लागोलाग म्हणजे शासनच नाही आपले प्रायव्हेट पुन्हा ज्या हे असतील एनजीओ वगैरे असतील यांनी सुद्धा आपल्या देशातील युवकांना जास्तीत जास्त कमी पैशामध्ये कमी किमतीमध्ये चांगलं ट्रेनिंग द्यायला पाहिजे ही गरज आहे. आता ती झाली. दुसरी गोष्ट अशी की आपण जे करिअरचे काही क्षेत्र निवडले आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आज आपल्या देशामध्ये सामाजिक समस्या आहेत. आपल्याला सोशल सायंटिस्ट नको आहेत का? मग बी ए सोशलॉजीसाठी आम्ही त्याला का हे करत नाहीत की फोर्स करत नाहीत विद्यार्थ्यांना की तू बी ए सोशल सायन्समध्ये कर तुला जास्त
10: करिअर होऊ शकतं का? त्याचं
11: मग करिअर होऊ शकतं
10: काय?
11: आता साधी गोष्ट आहे. आता आपल्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था आहे बरोबर आहे. तुम्हाला इथं पॉलिटिकल अनालायझर पाहिजेत, इथं तुम्हाला सोशल सायंटिस्टची गरज आहे. एखाद्या इथं या राज्यामध्ये कशा प्रकारची यंत्रणा राबवायची, कसे विकासाचे धोरण राबवायचे. आज शासनाच्या हजारो योजना आहेत, ग्रामीण भागापर्यंत जातात पण त्या मुळाच्या त्या शेवटच्या क्षेत्रापर्यंत जात नाही. त्याचं कारण काय? त्या लोकांना ते अवेअरच नाही. ते लोक त्या बाबतीमध्ये अवेअरनेस करण्याचं काम कोण करेल? त्या भागातला एखादा मुलगा जर त्याने MSW केला असेल आणि MSW केल्यानंतर तो समाजकार्याच्या त्या पदवीच्या माध्यमातून त्याची नेमणूक त्या ठिकाणी झाली तर त्या गावातल्या त्या योजनाची सगळी माहिती त्या ठिकाणी देऊ शकतो. हे असं करावं लागेल. आता आपलं जे एज्युकेशन NEP 2020 आहे ह्याच्यामध्ये खूप चांगले बदल झालेत. आता कसे बदल झाले तुम्हाला सांगतो. आता आमचं पॉलिटिकल सायन्स विषय असू किंवा सोशल सायन्सचा विषय कोणत्या असू द्या, पूर्वी काय व्हायचं वर्गामध्ये मुलांना शिकवायचं, संपला विषय. आता तसं नाही. आता SYBA फक्त एकच पेपर मुलांना थिरीला आहे, 5 पेपरचं प्रॅक्टिकल आहे मुलांना. मग त्याने प्रॅक्टिकलमध्ये काय झाले, स्थानिक भागाचा इतिहास लिहून आणणे, आपण ज्या गावात राहतो त्या गावाचा इतिहास लिहून आणणे, त्या इतिहासामध्ये राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास, लोकसाहित्य, पीक पद्धती, खानपान पद्धती, त्यांच्या समस्या आणि माझ्या सगळ्या अभ्यासाचा निष्कर्ष काय, या लोकांचे प्रॉब्लेम काय, हा कुटुंबाचा सर्वे करायचा त्याला त्या अनुषंगाने.
10: पण पोरं करतात का? ते सगळं रेडीमेड मिळून जातं बाहेर कॉलेज बाहेरच्या दुकानामध्ये सगळं तेमणे काहीतरी रेडीमेड मिळून जातं.
11: नाही नाही, मुलांना आम्ही तसं होऊ देत नाही. आम्ही काय करतो, आता समजा एखादा मुलगा आहे कोठूर गावचा, तू कोठूरचा इतिहास आण, तू निफाडचा इतिहास आण, तू पिंपळा बसवंतचा इतिहास आण, तू ओझरमिकचा इतिहास आण, तो विद्यार्थी त्या गावात जाऊन त्याला सर्व करावं लागणार आहे. तिथल्या सगळी ग्रामपंचायत वेगळी, तिथला इतिहास वेगळा, त्या गावची लोकसाहित्याची काय जत्रा यात्रा वेगळ्या, तिथले लोकल जे धार्मिक उत्सव सण असतील ते वेगळे, काही ऐतिहासिक पाऊलखुणा असतात त्या गावामध्ये, त्या पाऊलखुणा, या सगळ्या ह्या बाबी आल्यात. या खरं तर खूप दिवसापूर्वी यायला पाहिजे होत्या पण देर आहे, दुरुस्त आहे.
10: त्या अनुषंगाने मला एक सांगा, तुमच्या इथं कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेणारे मुलं कॉलेजमध्ये ऍडमिशन का घेतात आणि ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडल्यावर काय करतात, ऍव्हरेज काय आहे? समजा सायन्समध्ये आले, त्यांनी ऍडमिशन घेतली व सायन्समध्ये, मग ते बाहेर पडल्यावर काय करतात का? जास्त करून शेतकऱ्याचीच मुलं आहेत?
11: नाही, ग्रामीण भागातल्या सगळ्या समाजातले मुलं आहेत, शेतकरी व्यापारी असेल कष्टकरी असेल सगळ्यांचे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत. तर ते विद्यार्थी जेव्हा कॉलेजला येतो तो सायन्स त्याचा इंटरेस्ट सायन्समध्ये असेल सायन्सला जातो, आर्ट्सकडे येतो किंवा कॉमर्सकडे जातो किंवा कम्प्युटर सायन्सकडे जातो. आता कम्प्युटर सायन्सच्या मुलाचं डोक्यात पॅकेज असतं, त्याला तिथं खूप ठिकाणी महानगरांमध्ये नोकरी संधी असते. आमचा सायन्सचा विद्यार्थी या तो MSc केमिस्ट्री करेल, मायक्रोबायोलॉजी करेल, झुलॉजी करेल किंवा त्याच्यात MSc करताना अजून वेगळी कुठेतरी ब्रँच निवडेल आणि मग त्या ठिकाणी काय लॅब टाकतात, स्वतःचे मुलं लॅब टाकतील. आता मी ज्या परिसरात राहतो

0: तिथं सगळे फर्टिलायझर वगैरे अनुषंगाने चांगल्या चांगल्या कंपन्या असतात. ते विद्यार्थी काय करतात, छोटं युनिट टाकतात आपल्या गावापुरतं, या कंपन्यात जॉब करतात, अशा सुद्धा गोष्टी करतात. कॉमर्सचे विद्यार्थी जे आहेत उद्योगधंद्याच्या अनुषंगाने ते काम करतात. म्हणजे मी असं बघितलंय की साधारणतः 4-5 वर्षामध्ये तो मुलगा कुठेतरी स्टेबल झाला असतो. असं नाही की तो BA केला, BCOM केला आणि तो आता तो कामातून गेला काही करत नाही, असं नाही. त्या गोष्टी काही विद्यार्थी आपलं पारंपरिक शेती वगैरे व्यवसाय असून त्या ठिकाणी तो काम करतो आणि बाकीच्या नाही. पण दुसरी गोष्ट अशी की हे सगळं करताना त्याला स्थिर स्थावर व्हायला खूप काळ जातो, तो खूप टाचा घासत राहतो. या दृष्टीनं समाजानं आणि शासनानं गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्याला वर्गातली डिग्री भेटली, पण डिग्री भेटल्यानंतर ते स्किल त्याला भेटलेत का, प्राप्त झालेत का? की त्याला साधी गोष्ट, एखादा पदवीचा मुलगा झाला, पदवीधर मुलगा झाला, त्याला DD लिहिता येत नसेल, त्याला एखादा चेक लिहिता येत नसेल, चेकबुकची एंट्री मारता येत नसेल, तर काय उपयोग आहे? किंवा आपल्या गावातील ग्रामपंचायतीच्या समोरचे प्रश्न त्याला मांडता आले नसतील, त्याला उपयोग काय? तर हे सगळं आणण्यासाठी वर्गातील शिक्षक, त्या शिक्षणाच्या संदर्भात ज्या ज्या व्यवस्था काम करतात त्यांनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं पालकांनी आपला विद्यार्थी, आपला पाल्ये हा शिक्षण घेतोय ह्याला अनेक स्किल आले पाहिजे यासाठीच पण जागरूकता त्याच्याकडे असणं गरजेचे आहे. पण ह्या गोष्टी आपल्याकडे होतात, पण त्याला फारसा तेवढा प्रतिसाद चांगला मिळत नाही. आणि मग काय झालं सध्या, आता तुम्ही जर बघितलं तर काय करतो, तर पदवीचं शिक्षण करतो, म्हणतो विद्यार्थी हवालदिल झालेला आहे, कारण त्याला बाहेर काय दिसत नाही. आणि अलीकडच्या काळात सोशल मीडिया ह्याच्यामुळं त्याच्यामुळं आता आपण प्रतिष्ठा जरी कोणाला देतोय, आता तुम्ही अभिनेते आहात सर, तुमच्या खूप मी TV सिरियल बघितलेल्या आहे, तुमचे एक पात्र बघितलेलं आहे, इतकं सुंदर तुम्ही हे करता, परंतु मग आपल्याकडे त्या अभिनेता असेल, कलावंत असेल, एखादा शिक्षक असेल, एखादा बाकीचा पत्रकार असेल, या सगळ्या गोष्टी यांना आपण तितका मान सन्मान देतो का? आपल्याकडे आपण एकच एक धाटणी, आपण सगळे राजकीय अभिनेशामध्येच तिकडेच जातो आहोत. आणि त्या अनुषंगाने आपल्या माझ्या आयुष्यात मला सणसणाटच पाहिजे, माझ्या आवाज झगमगाटच पाहिजे, अशा मानसिकतेचं आपण गेल्यामुळे जे रोजचं जगणं आहे ना, ते माणसाला जगायला कळायला वेळ लागतो आहे. आणि म्हणून ह्या विद्यार्थ्यांपुढे आशावाद पेरणं हे सगळ्यात मोठं काम आहे.
1: खरी गोष्ट आहे.
0: ते आशावाद केवळ वर्गातच नाही, तर वर्गाच्या बाहेर सुद्धा भेटला पाहिजे.
1: तो फुल आशावाद नसावा.
0: हा, तो नसून आहे, वास्तविक पाहिजे तो आशावाद.
1: ती वास्तविक आशावाद देणं शक्य आहे.
0: शक्य आहे ना.
1: कसं?
0: एक राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक मानसिकता जर तयार झाली तर आशावाद देऊ शकतो. तुम्ही नकारात्मकता किती टाकता, साधं एखादा न्यूज चॅनल काढा सर, त्या न्यूज चॅनलमध्ये तुम्ही सकाळपासून त्याकाळपर्यंत फक्त पॉलिटिकल न्यूजच जास्त असतात, 99% त्याच न्यूज असतात. तुम्ही एज्युकेशन न्यूज देता का? तुम्ही त्या राज्याचं सांस्कृतिक अंगाच्या न्यूज देता का? साहित्यिक अंगाच्या न्यूज देता का? बालकांच्या ह्याच्यासाठी 1-2 तास न्यूज आहे का तुमच्याकडे? समाजात जे चांगले चांगले उपक्रम होतात त्यांच्याविषयी तुम्ही किती बोलता? जर माझ्या हातामध्ये रिमोट असणार आहे, माझ्या हातामध्ये मोबाईल असणार आहे, आणि त्या मोबाईलमध्ये त्या न्यूज चॅनलमध्ये 99% नकारात्मकता असेल, तर तुमचं मानसशास्त्र काय सांगतं? तुम्ही जे बाहेर आणि आत विचार करता त्यातनं तुमचं प्रकृती घडते माणसाची, आणि मग त्यामुळे ते विद्यार्थ्याचीच घडतात. म्हणून या युवकांपुढे चांगले चांगलं चित्र न ठेवले पाहिजे. आता एखादा न्यूज पेपर घ्या सर, कुठल्या तरी एखादी साबणाची ॲड असते, आणि त्या साबणाची ॲडमध्ये ती कुठं समुद्रकाठावरती ती कोणतरी नट आणि नटी आंघोळ करतात, आणि ते फोटो पहिल्या पानावर दाखवता तुम्ही जर. आणि काही बातम्या अशा असतात की लहान लहान मुलं ते विचारतात पप्पांना की पप्पा या शब्दाचा अर्थ काय आहे. मग काहीतरी आम्हाला एक नीतीमूल्य नावाचा जी बाब आहे ती सुद्धा समाजानं पाळली पाहिजे. सगळंच तुम्ही काय उघडं नागडं करून सत्य सांगायची गरज नाही, सगळ्याच गोष्टी काय अशा नकारात्मक सांगून गरज नाही. व्यावसायिकतेचा भाग झाला, सनसनाटी पाहिजे, अशा गोष्टी, परंतु कुठं शेवटी जायचं कुठं आपल्याला? होमोदो सेपियन सेपियन पासून मानवाचा इतिहासाचा हे झाला. मला वाटतंय आज आपण या काळावरती आहोत की जगातल्या मानवाच्या इतिहासामध्ये सगळ्यात सुखी सुविधायुक्त माणूस कोणता असेल किंवा नशीबवान माणूस कोणता असेल तर आपण आहोत. मग नशीबवान माणसाचे दुःख किती हो, डोंगरावर झालेलं आहे. आमच्या आयुष्यातनं हसणं गायब आहे, आमच्या आयुष्यातनं आनंद गायब आहे. पदवीधरांची, शिक्षकांची, शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढती आहे, आनंद गायब होतो आहे. आज तुम्ही जे सामाजिक धार्मिक चित्र बघताय हे एखाद्या बुवा बाबाच्या मागे लागणारे उच्च विद्याविभूषित जर आमचे विद्यार्थी असेल आणि त्याच्या मागे लागत असेल तर ती काय गोष्ट आहे? सकाळी उठल्या शिक्षकाच्या मोबाईलचं स्टेटस काय पाहिजे, एखाद्या विद्यार्थ्याचा विद्याविषयी सुविचार पाहिजे, एखाद्या शिक्षक तज्ञाचं मत पाहिजे, आणि माझं आणि एखाद्या साध्या माणसाचं याच्यामध्ये स्टेटस ठेवण्यामध्ये व्हॉट्सअपला काहीच फरक नसेल तर मग माझ्या शिक्षक असण्याचा काय मला फायदा? म्हणजे मी समाजाची फसकत करतो आहे. शिक्षक हा 24 तास शिक्षक असतो, वर्गापुरताच नाही, त्याला मी सामाजिक मूल्य त्यांना पाळले पाहिजे. जसं शिक्षक आलात तसं समाजाचे अनेक अंग आहेत, म्हणजे पत्रकार असेल, वकील असेल, डॉक्टर असतील, जे कोणी असतील ते. तुम्ही समाजाचे दुरीण आहात, तुम्ही समाजाचे सांस्कृतिक पुढारी आहात, तुम्हाला असं चुकता येणार नाही. मग ते राजकीय नेते असो, प्रशासकीय अधिकारी असो किंवा जे जे कोणी असो ते. कारण बिचारा हातावरची कष्ट करणारा माणूस तुमच्या माझ्याकडे आशेन बघतो आहे, त्याच्या आयुष्यामध्ये उजेड आपण आणणार आहोत. पण आपणच अंधाराचे मेणबत्त्या घेऊन फिरायला लागलो, त्यांच्या आयुष्यामध्ये अंधार उजेड कधी आणणार आहात. आणि म्हणून मला असं वाटते शिकलेल्या लोकांची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे.
1: पण मला एक सांगा, तुम्ही खूप छान आणि परफेक्ट बोलताय त्यामुळे हा प्रश्न विचारतो मी. ही डिग्रीची पुंगळी जे बरेच जमतात डिग्रीला पुंगळी, त्याने फायदा होतो का फक्त डिग्री मिळते आणि तुम्ही शिक्षित होत नाही? जसं तुम्ही म्हणाले की डिग्री मिळाली पण चेक लिहिता येत नाही, काय परिस्थिती आहे? मग तसं असेल तर डिग्री का घ्यावी, डिग्रीला का महत्व देतो आपण?
0: मुळात शिक्षणाचा उद्देश आहे की माणसानं माणसाचं अंतरंग, त्याचा विवेक, त्याची विज्ञान निष्ठता, त्याची तर्कसंगत, त्याची भावनिक, ही सगळी विकासात्मक रूपं पुढे यायला पाहिजे. आणि तसं असेल तर डिग्री तर महत्त्वाची आहेच. आणि डिग्री म्हणजे रोजगार नाही, केवळ रोजगारासाठी साधन नाही. तर तुम्हाला असं म्हणतात की आयुष्य किती वर्ष जगल्यापेक्षा कसा जगला हा महत्त्वाचा आहे. तर आयुष्य कसं जगायचं हे कोण शिकवत असेल तर शिक्षण शिकवत असतं. आपल्याला विचार मूल्य देण्याचं काम करतं शिक्षणानं. तुमचा भावनांक वाढतो, बुद्ध्यांक वाढतो, तर्क करण्याची शक्ती वाढते. याशिवाय आपल्याला कुठं जायचं सगळ्यात महत्त्वाचं आपला थांबा कळतो. ते की तुम्हाला कळालं नसतं, अज्ञान नाही कळणार, ज्ञान तुम्हाला होतं. आणि ज्ञानवंत समाज हा कोणत्याही देशाचे भूषण असतो. ज्ञानवंत समाज असणं पाहिजे. आणि मग ज्ञानवंत होण्याचं कामच कोण करत असेल तर हे तुमची पदवी करतं. आणि कुठली पदवी घ्या, कारण बघा आपल्याकडे प्रौढ मतदानाचा अधिकार आहे. जेव्हा प्रौढ होतो म्हणजे काय होतो, तो विचार करायला परिपक्व होतो. आणि पदवीचा काळ साधारणतः 20-21 वर्षाचा आहे. 21 वर्षाचा तो जे युवक असतो किंवा युवती असते तिला चांगलं वाईट कळतं, सत्य असत्य कळतं, सदाचार कळतो, खोटं कळतं, खरं कळतं. ही मूल्य तिच्या अंगामध्ये रुजतात आणि त्यातनं तिचा व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो. हे तिचं वागणं, हे तुम्हाला फरक कुठं कळेल, ती समजा ज्या घरात राहते आई वडिलाशी कसं बोलते, कसं वागते, पाहुण्यांशी कसं वागते, किंवा ती सासरी गेल्यानंतर कसं वागते, किंवा प्रवासामध्ये तो माणूस कसा वागतो, हे सगळे हे तुमचं शिक्षण आहे ना. तुम्हाला पावलोपावली कुठं ना कुठं कामाला येतं. फक्त तिच्या रोजगारच मिळेल असं काय नाही, रोजगार तर एक अंग झालं, पण बाकीचं जगण्याचं सूत्र पण तुम्हाला या ठिकाणी कळतं. पण यासाठी पुन्हा म्हणतो की ते वर्गात बसून ऐकणं गरजेचं आहे, ते विचार आपल्या मस्तकात रुजून घेणं फार महत्त्वाचं असेल. असं झालं तर ही गोष्ट होऊ शकते. कारण आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून जी शिक्षणाची परंपरा आहे ती चारित्र्य निर्माण करणं, जीवनमूल्ये वृद्धिगत करणं आणि एक तत्वनिष्ठ समाज तयार करणं, ह्या अनुषंगाने मग शिक्षणाची परंपरा झाली. मग ते वैदिक काळातलं शिक्षण असेल गुरुकुलामधलं, त्यानंतर बौद्ध काळातील शिक्षण असेल, जैन काळातलं असेल, किंवा मध्ययुगीन काळामध्ये संस्कृत पाठशाळा बरोबरच मदरसेच्या अनुषंगाने तत्वज्ञान किंवा व्यावहारिक गरजेनुसार शिक्षण असेल, हे जे जे कुठलं शिक्षण असेल, म्हणजे धर्माचा सुरुवात सुद्धा शिक्षणामध्ये माणूस कुठेतरी पुढे घेऊन जाणं, संस्कार रुजवणं, हे त्या अनुषंगाने या गोष्टी असेल. किंवा अनेक तत्वचिंतक आहेत त्यांचे विचार असेल, अरिस्टॉटल, प्लेटो, मार्क्स, सॉक्रेटिस, ते असेल, किंवा आपल्याकडे कौटिल्य असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, या सगळ्या महापुरुषांचे राजकीय आर्थिक विचार आपण शिकवतो याचा अनुषंगाने त्या गोष्टी असतील. किंवा विज्ञानामध्ये विज्ञान निष्ठता असेल, त्या गोष्टी त्या महत्वाच्या असतात.
1: सर बोलता बोलता अर्धा तास झालाय, हा विषय आपण पुढच्या रविवारी सुद्धा कंटिन्यू करू.
0: येस
1: मंडळी, काही गरज असेल तर फोन करा 8380165122 वर, 8086615 वर.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
4: किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत इन्सान या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात. जैसी करणी वैसी भरणी या चित्रपटामधलं शब्दरचना इंदिवर यांची, संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात कुमार सानू आणि सपना मुखर्जी यांच्या आवाजात.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मुकद्दर का बादशाह या चित्रपटामधलं अमित कुमार यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार बिजू शाह.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला
2: कलवंत जाने यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत संगीतकार बप्पी लहरे यांच्या आवाजात. हे गीत आहे एक बार कहो या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात दयावान या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे इंदिवर यांची. जॉली मुखर्जी, सपना मुखर्जी आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅलेलाल.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34.
2: कार्यक्रमाचे गीत ऐकूया धुंद या चित्रपटावरलं. साहिर लुधियानवी यांची शब्दरचना, संगीत दिला आहे रवी यांनी आणि हे गीत ऐकूयात मन्नाडे आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: तुमचे बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी
8: संधीची पळी,
9: बाबांना पूजेसाठी
8: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं, ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स।
10: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अलग अलग या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: बर्थ या चित्रपटामधलं मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना प्रयागराज यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

जाओ।

0: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: बेताब या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात गुलशन बावरा यांचं गीत खेल खेल मे या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूया चांदणी या चित्रपटामधलं टायटल सॉन्ग श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांच्या आवाजात. गीतरचना आनंद बक्षी यांची आणि संगीत साज आहे शिवहरी यांचा.

Ah!

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. हे गीत आहे बीवी ओ बीवी या चित्रपटामधलं. विठ्ठलभाई पटेल यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मुकेश आणि आशा भोसले यांनी गायलेलं मेरा नाम जोकर. या चित्रपटामधलं हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार शंकर जयकिशन आणि हे गीत आपण ऐकणार आहोत बेगुनाह या चित्रपटामधलं.
3: जन जाने पागल मनवा काहे को घबराए, हित हित हित की आए रे तबीयत पिसकी.

0: हमारे पंछी बनके हो गए 9 से 11 11, 12, 13, 14, 15, 16, 17 इस मुश्किल में जान फंसी है अपने बच गए 12 हमारे पंछी बनके हो गए 9 से 11 किस मुश्किल में जान फंसी है अपने बज गए 12 रूप की गर्मी 16 बनकर दिल में आग लगाए हित हित हित की आए तबीयत किसकी किसकी खाए अरे आज न जाने पागल मनवा काहे को घबराए हित हित हित की आए तबीयत किसकी किसकी खाए
1: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय
2: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
1: खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना
2: अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
1: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
2: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि
3: 8300
4: पहिल्या पगारातून आईसाठी
3: संधीची पळी
4: बाबांना पूजेसाठी
3: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
4: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
3: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
4: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
5: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं बनफुल चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं किशोर कुमार यांच्या आवाजात. अनुराग चित्रपटामधलं हे गीत संगीतबद्ध केलं आहे सचिन देव बर्मन यांनी.
2: राम करे बबुआ हो, राम

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: HR is brought to you by
1: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. मंडळी, सध्या श्रावण महिना सुरू आहे, आपण सगळेच विविध उपास करत असतो, व्रत वैकल्य करत असतो आणि त्यासोबतच नाशिकची एक ओळख म्हणजे त्र्यंबकेश्वरची परिक्रमा. आणि बरीच मंडळी सोमवारी ही परिक्रमा पूर्ण करतात आणि या परिक्रमेला विशेष असं महत्व आहे हे आपण जाणतो, पण ते का आहे या सगळ्याचवरती आज आपण गप्पा मारणार आहोत आणि सखोल चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री देवेंद्रनाथ भंड्याजी, जे इतिहास अभ्यासक, नाथ संप्रदायाचे अभ्यासक आहेत, त्यासोबतच इतिहास संकलन समितीचे ते सचिव आहेत आणि येत्या काही दिवसांमध्येच कुंभमेळा होणार आहे, तर त्या दृष्टीने नाशिकचं महत्व अधोरेखित करण्याचं काम ते करत आहेत. तर आज ब्रह्मगिरीची परिक्रमा ही नेमकी का केली जाते याविषयीचं सखोल असं मार्गदर्शन ते आपल्याला करणार आहेत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
3: धन्यवाद मॅडम.
2: तर जसं मी तुमची ओळख तर सांगितली आणि आपल्या विषयाची सुद्धा लोकांना उकल करून दिली, तर त्याबद्दलच पहिला प्रश्न माझा असा आहे की नेमकी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा का बरं करतात?
3: खरं तर भारतीय आध्यात्मिक धर्मसाधनेत, भारतीय आध्यात्मिक परंपरेत देवतांच्या षोडोपचार पूजेत प्रदक्षिणेला अनन्य महत्व आहे. देवतेला उजवीकडे ठेवून आपल्याकडे परिक्रमा केली जाते, तिला प्रदक्षिणा असं म्हणतात. प्रत्येक देवतेची वेगवेगळी परिक्रमा असते, वेगवेगळी प्रदक्षिणा असते. जसे की गणपतीला 1 असते, सूर्याला 2 असते, शंकराला 3 असते, विष्णूंना 4 असते आणि अश्वत्थाची 7 प्रदक्षिणा केली जाते. ज्याप्रमाणे आपल्याकडे प्राचीन काळापासून कैलास मानसरोवर परिक्रमेची परंपरा आहे, त्याचप्रमाणे आपल्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी परिक्षिणाची प्रघात आहे. साधारणतः 12व्या शतकात याचा उल्लेख आपल्याला मिळून येतो. संत निवृत्तीनाथांचे आई वडील आपल्या परिवारासह या ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केल्याचा आणि येथेच संत निवृत्तीनाथांना गहिनीनाथाकडून नाथ संप्रदायाची दीक्षा आणि कृष्ण नामाचा बीज मंत्र मिळाल्याची साक्ष आपल्या पुस्तकातून, अभंगातून मिळून येते.
2: वा, महत्व तर तुम्ही सांगितलं, पण ब्रह्मगिरी पर्वताचीच का? कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला सह्याद्री आणि ह्या सगळ्याच पर्वतरांगा आपण कायमच त्याबद्दल बोलत असतो, पण त्यामध्ये ब्रह्मगिरीलाच इतकं महत्व का आहे की त्याचीच का बरं प्रदक्षिणा केली जाते?
3: खरं तर ब्रह्मगिरी हे स्वयं शिवलिंग आहे. त्याच्या मागची पौराणिक आख्यायिका अशी आहे की एकदा ब्रह्मदेवाच्या मनात विचार आला की साऱ्या सृष्टीची निर्मिती मी स्वतः केली आहे आणि मीच या सृष्टीचा स्वयं निर्माता आहे. मग भगवान शिवाचा महिमा माझ्याशिवाय अन्य कोण कसा जाणू शकेल, ही गोष्ट भगवान श्री विष्णूंना समजली. तेव्हा ते विचार करू लागले की मी एवढ्या युगापासून तपश्चर्या करतो आहे, परंतु मला अजूनही भगवान शिवाच्या गहन तत्वाचा, रहस्याचा थांग लागला नाही. शिव रहस्याची उकल झाली नाही, परंतु ब्रह्मदेवाला या शिव तत्वाच्या गहनतेचा शोध कसा लागला, या वादविवादाचा मुद्दा देवसभेमध्ये मांडला गेला. तेव्हा देवराज इंद्राने ब्रह्मदेवाला भगवान शिवाचे मस्तक आणि भगवान विष्णूंना शिवाच्या चरणकमलाचा शोध घेण्यास सांगितले. बराच काळ निघून गेल्यानंतर भगवान श्री विष्णू आणि ब्रह्मदेव शिवाचे मस्तक आणि चरणकमलाचा शोध घेण्यास असमर्थ ठरले. तेव्हा ब्रह्मदेवाने काय केले, केतकी पुष्प आणि गाय या सर्वांना हकीकत सांगून आपल्या बाजूने खोटी साक्ष देण्यासाठी तयार केले. ब्रह्मदेव दोघांना घेऊन देवसभेमध्ये उपस्थित झाले आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितले की मी शिवमस्तकाचा शोध लावला आहे आणि त्या स्थानावर मी स्वतः जाऊन गायीच्या दुधानी अभिषेक केला आहे आणि या केतकीच्या सुगंधित पुष्पांनी मी शिवपूजन केले आहे. केतकी आणि गाय या दोघांनीही देवसभेत या गोष्टीला साक्ष म्हणून मूक संमती दिली. भगवान श्री विष्णू त्या ठिकाणी उपस्थित होते. ते असं म्हणाले की मला अजूनही भगवान शिवाच्या चरणकमलाचे दर्शन झाले नाही. देवसभेमध्ये भगवान विष्णूंनी प्रतिपादित केलेल्या विधानांचा विचार करण्याची वेळ आली आहे अशी शंका इंद्रदेवाच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे सगळे देव शिवलोकात गेले आणि त्या ठिकाणी भगवान शिवाच्या समोर ब्रह्मदेवाचे सर्व कपट उघडे पडले. ब्रह्मदेव खोटे बोलले या कारणाने भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला. की आजपासून तुझी पृथ्वीवर पूजा होणार नाही आणि खोटी साक्ष दिल्याने शिवपूजनामध्ये केतकी पुष्पाला स्थान नाही, तसेच गाय सुद्धा मुखाजवळ पवित्र असणार नाही. ही शापवाणी ऐकताच ब्रह्मदेवानेही क्रोधित होऊन भगवान शिवांना शाप दिला की तुम्ही शैलरूप होऊन पर्वत होऊन पृथ्वीवर वास्तव्य कराल. ही शापवाणी होताच भगवान शिव स्वतः ब्रह्मगिरीच्या रूपाने तिथं अवतीर्ण झाले.
2: वा बर, बऱ्याच लोकांना ह्या सगळ्या माहितीमुळे ज्ञानात भर पडली असेल असं आपण म्हणूया. पण सर, असं ऐकलेलं आहे की त्या परिक्रमा मार्गामध्ये ना अनेक अशी धार्मिक ठिकाणं आहेत जी पवित्र मानली जातात, तर ती कोणती आणि त्याचं काय महत्व आहे?
3: ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा मार्गावर अनेक प्रकारची तीर्थ आहेत. खर तर हा जो ब्रह्मगिरी पर्वत आहे तो पंचलिंगात्मक शिव आहे आणि तो 9 कोस असं ते अत्यंत मोठं शिवलिंग आपल्या त्र्यंबकेश्वरी आहे. त्याची 5 शिखरं कुठली कुठली आहे तर वामदेव आहे, सद्योजात आहे, अघोर आहे, ईशान आहे आणि तत्पुरुष आहे. आणि या 5 शिखरावरनं म्हणजे सद्योजात शिखरावरनं गोदावरीचा उगम झाला आहे, वामदेव शिखरातून वैतरणा नदीचा उगम झाला आहे, अघोर शिखरातून अहिल्या नदीचा उगम झाला आहे, ईशान शिखरातून बाणगंगा नदीचा उगम झाला आहे आणि तत्पुरुष या शिखरातून रामगंगा नदीचा उगम झाला आहे. अशा 5 नद्यांचा उगम या ब्रह्मगिरी पर्वतावरून झाला आहे. खरे तर अनादिकाळापासून हे शिवपीठ आहे, हरिहर पीठ आहे. आधुनिक भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते या दख्खन बेसॉल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वताचे वय साधारणतः 15 ते 22 कोटी एवढे आहे. या प्रदक्षिणा मार्गावर साधारणपणे प्रदक्षिणा प्रारंभ करताना पहिलं तीर्थ लागतं ते कुशावर्त तीर्थ आहे, त्याच्यानंतर प्रयाग तीर्थ आहे, त्याच्यानंतर नाग तीर्थ आहे, त्याच्यानंतर विमल निर्मल तीर्थ आहे. या प्रत्येक तीर्थाची पुराणात अनेक प्रकारची आख्याने आलेली आहे. साधारणपणे कुशावर्त जे तीर्थ आहे ते कुंभमेळ्याचं मुख्य स्थान आहे आणि गंगाद्वारातून निघालेली गंगा इथं कुश दर्भाने आवर्तली गेली म्हणून हे कुशावर्त तीर्थ. हे तीर्थ पेशव्यांचे सरदार रावजी महादेव पारनेरकर यांनी 1768 साली 7 लाख रुपये खर्चून बांधलं आहे. प्रयाग तीर्थ, येथे ब्रह्मदेवानी यज्ञयाग केले म्हणून हे प्रयाग तीर्थ मानले जाते. खरं तर या प्रयाग तीर्थाचा गौतम ऋषींशी सुद्धा संबंध आलेला आहे. पुढे मार्गावर नागतीर्थ आहे. असं म्हणतात की एकदा अत्रिमुनींच्या सांगण्यावरून निसंतान असलेला एक राजा, त्याची पत्नी रत्नावली दोघं प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वरी आले. त्यांनी कुशावर्ती स्थान करून नागतीर्थावर आले. तिथं त्या राजाला भयंकर विषारी अशा नागाने दंश केला आणि तो नाग बिळात पळून गेला. रत्नावलीने खूप शोक केला. शेवटी तिने सती जाण्याचे ठरवले. त्याकरता तयारी सुरू झाली आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि राजा शतायुषी होऊन त्याला तिथं पुत्रप्राप्ती होईल असा आशीर्वाद मिळाला. ते हे नागतीर्थ. पुढे आहे विमल निर्मल तीर्थ. लंकाधिपती असुर रावणाच्या भीतीने कुबेराचे 2 पुत्र विमल आणि निर्मल ब्रह्माद्रीच्या दिशेने दक्षिणेकडे आले. नारद मुनींच्या सांगण्यावरून दोघांनी इथे तपश्चर्या केली, शंकराला प्रसन्न करून घेतले. भगवान शंकरांनी दोघांना रावणाला दंड देण्याची आपली इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला आणि भगवान शिवानी या ठिकाणी तीर्थ निर्माण करून ते स्वतः तिथं निर्मलेश्वरून स्थापित झाले. ते हे विमल निर्मल तीर्थ. पुढे वैतरणी नदी लागते. वैतासूर नावाचा एक राक्षस या वनामध्ये राहून सगळ्यांना त्रास देत होता. तेव्हा गौतमांनी भगवान शिवांना विनंती केली की आपण त्याचा बंदोबस्त करावा. तेव्हा भगवान शिवाने त्याचं मस्तक उडवलं आणि ते मस्तक भगवान शंकराच्या जटेला लागलं. तिथून जी गंगा उगम झाली ती वैतरणी गंगा. पुढे धवल ऋषींच्या तपश्चर्येने प्रसिद्ध झालेलं धवल तीर्थ आहे, शाल तीर्थ आहे, त्याच्या पुढे पद्मतीर्थ आहे आणि त्याच्या पुढे आहे भुजंग तीर्थ. भुजंग तीर्थ अत्यंत पवित्र मानलं जातं. या स्थानी करष्टू नावाचा एक ब्राह्मण रोज पुराण सांगत होता. तेव्हा एक भुजंग ती कथा ऐकण्यासाठी रोज येत असे आणि कथा संपल्यानंतर एक सुवर्ण होऊन त्या ब्राह्मणाला देत असे. एकदा तो ब्राह्मण तापाने आजारी पडला म्हणून पुराण सांगण्यासाठी त्याने आपल्या मुलाला पाठवले. त्या दिवशी कथा संपल्यावर भुजंगाने 1 होन मुलाला दिला. तेव्हा त्या मुलाच्या मनात वाईट विचार आला की भुजंगाला मारून ही संपत्ती आपण प्राप्त करून घ्यावी. दोघांमध्ये जटापट झाली आणि नागाने त्याला दंश करून मारून टाकले. पुत्र अजून का आला नाही म्हणून तो ब्राह्मण त्याला शोधण्यासाठी गेला. तेव्हा त्या ठिकाणी त्याला पुत्र मृतवत झालेला दिसला. बाजूला भुजंगाचे वारूळ उद्ध्वस्त झालेले होते. तेव्हा त्या ब्राह्मणाच्या लक्षात हा सारा प्रकार आला. तेव्हा त्याने अत्यंत आर्तस्वराने भुजंगाची प्रार्थना केली. भुजंग प्रसन्न झाला आणि ब्राह्मणाच्या विनंतीप्रमाणे त्याने पुत्रास जिवंत केले. ते हे भुजंग तीर्थ. येथील शिवलिंगावर साळुंकेऐवजी भुजंगाची म्हणजे सर्पाची आकृती आहे. या स्थानाला नमस्कार स्थान असंही म्हणतात, कारण ही सगळी ब्रह्मगिरीची मागील बाजू आहे. येथून भगवान शंकरांनी जटा आपटल्या ते स्थान आणि गोदावरीचे उगम स्थान या दोघांचे दर्शन होते. त्याचप्रमाणे ब्रह्मगिरी शिखरावरील जो साक्षात शिवलिंग स्वरूप पंचलिंग आहे त्याचेही दर्शन आपल्याला इथून होते. ज्याप्रमाणे कैलास पर्वत दिसतो त्याचप्रमाणे इथून या ब्रह्माद्रीचे शिवलिंग आपल्याला दिसते. म्हणून येथे भगवान शिव आदिनाथास दंडवत करण्याचा प्रघात आहे आणि म्हणून या स्थानाला नमस्कार तीर्थ असंही म्हणतात. पुढे गेल्यावर आपल्याला नृसिंह तीर्थ लागते. कोणी एकेकाळी भगवान नृसिंहाचा उपासक एक ब्राह्मण त्र्यंबकेश्वरी प्रदक्षिणा करण्यासाठी आला. लोकांनी त्याला सांगितले की प्रदक्षिणेचा मार्ग अत्यंत कठीण आहे, जंगलात हिंसक श्वापदे आहेत. परंतु त्या ब्राह्मणाने निश्चय केला की कसे करून ही प्रदक्षिणा करावायची. प्रदक्षिणा करीत असताना वाटेत त्याला हिंस्र श्वापदांच्या गर्जना ऐकू आल्या. त्या भयाने त्या ब्राह्मणाने मनातल्या मनात भगवान नृसिंहाची प्रार्थना केली आणि क्षणात त्या सगळ्या गर्जना बंद झाल्या. ब्राह्मणाने डोळे उघडून पाहिले तर साक्षात अत्यंत प्रसन्न मूर्ती भगवान नृसिंह त्याच्या समोर उभे होते. तेच हे नृसिंह तीर्थ. श्रद्धा आहे की प्रदक्षिणा करणाऱ्या सर्व भाविकांचे भगवान नृसिंह रक्षण करीत असतात. एक घटना मला इथं आणखीन सांगायची आहे की त्र्यंबकेश्वरातले आराधी ब्राह्मणांचे पूर्वज रोज ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करीत असताना एकदा भगवान शंकरांनी या नृसिंह तीर्थावर प्रसन्न होऊन त्यांना साक्षात दर्शन दिले आणि भगवंतांनी त्यांना विचारले की तुला काय पाहिजे. तेव्हा ते म्हटले की भगवान आपण स्वयं मला दर्शन देण्यासाठी आले आहेत, मला आणखीन काय हवे. तेव्हा भगवंतांनी त्यांना त्या तीर्थातून एक वाळूभर मूठ त्यांच्या हातात दिली आणि ते तीर्थ ते शिवलिंग अजूनही त्यांच्या पूजेत आहे. प्रदोष पूजा करणारे आराध्य घराण्यात या भगवानांनी दिलेला प्रसाद आजही आपल्याला दर्शनार्थ पाहायला मिळतो. पुढे शांडिल्य गोत्राची एक 8व्या वर्षापासून चतुर्थी करणारी एक स्त्री, 100 वर्षाची विधवा स्त्री, आपली गात्रे कापत असताना सुद्धा ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेस आली. त्या ठिकाणी दिवस मावळला आणि तिथे गणपतीची तिने प्रार्थना केली आणि स्वतः गणपती तिथे प्रकट झाले. ते हे गजानन तीर्थ. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला मुकुंद तीर्थ लागते आणि अशा प्रकारे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे अत्यंत महत्व आहे. ही केवळ फेरी नसून पर्यटनाचे क्षेत्र नसून ही साक्षात शिवांची प्रदक्षिणा आहे. ही अत्यंत भक्तिभावाने केली पाहिजे असे शास्त्रात विधान आहे. ही केवळ भगवान शिवाचीच परिक्रमा नसून या पर्वतावर निवास करणाऱ्या कोलंबिका, निलंबिका, मटांबा, त्याचप्रमाणे दत्तात्रय, परशुराम, गोरक्षनाथांसह अनुपान शिलेवर वास्तव्य असणाऱ्या 84 सिद्धांची ही परिक्रमा आहे. प्रदक्षिणा करताना मार्गात ब्रह्मगिरीवरील निसर्गास कोणताही अपाय करू नये असं शास्त्र वचन आहे. जाड, फांद्या, गवत, पाने, फुले काहीही तोडू नये. पर्वतावर मलमूत्र विसर्जन करू नये, कारण हा ब्रह्मगिरी साक्षात शिवलिंग आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना कुठेही व्यसन करू नये. सतत भगवान शिव किंवा आपला आराध्य दैवतेचे सतत नामस्मरण करावे. पुनश्च सर्व प्रदक्षिणा मार्गावरील सर्व तीर्थांची स्थान निश्चिती होऊन त्यांचे महात्म्य अधोरेखित व्हावे, पुनर्जीवित व्हावे ही भगवान आदिनाथांच्या चरणी प्रार्थना. ओम नमो आदेश.
2: वा क्या बात है. म्हणजे एक पर्यटन स्थळ किंवा एक थ्रिल किंवा एक अनुभूती ह्या कुठल्याही हेतूने जर का तुम्ही ब्रह्मगिरीची परिक्रमा करत असाल तर हे सगळे तुमचे जे काही विचार आहेत ते आज नक्की पुसले गेले असतील आणि ह्याला किती धार्मिक महत्त्व आहे हे देखील आपल्या लक्षात आलं असेल. तर नक्कीच जे कायम फेरी करणारे लोक आहेत त्यांनी हे सगळं ऐकल्यानंतर पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही फेरीला जाल त्यावेळेला ह्या सगळ्या पवित्र ठिकाणांना अवश्य भेट द्या, तिथे दर्शन घ्या आणि एक सात्विक भावाने ही परिक्रमा पूर्ण करा असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. आणि एकूणच आजच्या ही चर्चा आपल्या सगळ्यांच्याच ज्ञानात भर पडणारी अशीच होती. तर आज सर इथे आले आणि अगदी योग्य दिवशी आपल्याला ह्या परिक्रमेविषयीची माहिती मिळाली तर नक्कीच सरांचे मी आभार मानते. सर आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि ह्याचं एक वेगळं धार्मिक असं महत्त्व आम्हा सगळ्यांना स्पष्ट करून दिलं त्याबद्दल तुमचे विशेष आभार. धन्यवाद.
3: धन्यवाद मॅडम.
2: तर मंडळी आज आपण गप्पा मारल्या श्री देवेंद्रनाथ पंड्या यांच्याशी जे इतिहास अभ्यासक आहेत आणि इतिहास संकलन समितीचे सचिव आहेत. धार्मिक महत्त्व तर समजलं, पवित्र ठिकाणांविषयी माहिती मिळाली, पण जाता जाता जे काही भाविक ह्या फेरीसाठी जातात तर त्यांना काय मार्गदर्शन करू इच्छिता.
3: मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ही प्रदक्षिणा आहे, ही फेरी नाही. त्यामुळे सगळ्यांनी फेरी हा शब्द विसरून जाऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा हाच शब्द लोकांच्या मुखातून आला पाहिजे आणि त्याच भावनेने ही प्रदक्षिणा केली पाहिजे. धन्यवाद.
2: नक्कीच. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
9: विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
11: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
10: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
11: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
10: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
11: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
10: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
11: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
10: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016500।
12: नाट्यगीतांचा आनंद आपण घेत आहोत, ऐकूया मेघ मल्हार या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं संन्यासाचा संसार या नाटकामधलं मामा वरेरकर यांचं नाट्यपद. संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजामध्ये वीर वामनराव जोशी यांचं नाट्यपद हे पद ऐकूयात रण दुमदुभी या नाटकातलं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
3: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत तुझे माझे जमेना या नाटकातलं गीत. हे गीत आहे मोग रांगणेकर यांचं. संगीत दिलं आहे श्रीधर परसेकर यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत अविनाश यांच्या आवाजात.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत राग मिया मल्हार पंडित जितेंद्र अभिषेके यांनी गायलेला राग मिया मल्हार

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मोहब्बत या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात औलाद या चित्रपटामधलं SH बिहारी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल. हे गीत आहे कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, बडे घर की बेटी या चित्रपटामधलं गीत. संतोष आनंद यांची शब्दरचना. ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: फाउंडेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत, मिल गई मंजिल मुझे या चित्रपटामधलं, आनंद बक्षी यांची गीतरचना। ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

0: वीज बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स.
3: लता मंगेशकर यांनी गायलेलं अंदाज चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. या गीताला संगीत आहे नौशाद यांचं.

0: आकर्षित करांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

दिल का क्या कसूर या चित्रपटामधलं अन्वर सागर यांचं गीत आता ऐकूयात विक्की मेहता आणि उदित नारायण यांच्या आवाजात. संगीतकार नदीम श्रवण.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको.
8: आपकी फरमाइश.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो,
2: नमस्कार, बोला.
1: मी विलास कोर्टे बोलतो. मला पसंती द्यायची.
2: हा, सांगा ना.
1: देवकीनंदन गोपाला या पिक्चर मध्ये.
2: ठीक आहे, चालेल.

0: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला.
0: एक गाणं द्यायचं होतं.
1: हो सांगा ना.
0: प्रथम तुला वंदितो ते गणपती. बरं ठीक आहे, थँक्यू मॅडम.
1: हो.

0: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला.
0: हा नमस्कार मॅडम, वेडे विश्व कार्यक्रम मॅडम.
1: हो.
0: तर मला मुक्काम पोस्ट कासारे, तालुका साखरे, जिल्हा धुळे, किशोर जाधव बोलतोय मॅडम.
1: हा बोला.
0: तर मला रक्षाबंधनानिमित्त एक गाणं ऐकायचं होतं करण अर्जुन या चित्रपटातल्या.
1: कुठलं?
0: ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्म का संगम है.
1: बर बर.
0: तर तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम.
1: थँक्यू.
0: हा तेच ना. आणि आपला कार्यक्रम रक्षाबंधनच्या निमित्ताने शनिवार रविवार येते, त्यामुळे खूप आनंद होते.
1: हो
0: तेच ना. तर मला मित्रांचे नाव सांगू का मॅडम?
1: हो सांगा सांगा.
0: केतन जाधव, भाऊसाहेब पवार, प्रशांत पवार, पिंटू जैन, चेतन जैन, डॉक्टर राहुल देवरे, वाल्मिक राजपूत, गोविंद पाटील, बुरु जोरी, दीपक जोरी, शरद पाटील, किशोर चौधरी, शिवलाल जाधव, आबा जाधव, निसार तांबोई, निलेश निकवाडे, भैया नांद्रे, सीएम देसले, नितीन देसले, भैया जाधव, नाना महाराज, दिलीप काकुस्ते आणि विक्की पवार.
1: बर.
0: शिवसाई गणेश मंडळ कासारे.
1: ठीक
0: आहे. विश्वाचे कार्यक्रम सर्वच ऐकत असतो मॅडम.
1: धन्यवाद सर. धन्यवाद.
0: हो.

0: हॅलो रेडिओ विश्वास का?
1: हो हो.
0: हॅलो मॅडम, मला एक गाणं ऐकायचं. मॅडम, मी चंद्रकांत खंडागे नाशिककडून बोलतोय.
1: बर.
0: मला एक गाणं ऐकायचंय, झिनी झिनी वाजे वेणू, आशा भोसले यांनी भावगीत ऐकायला लावलेलं.
1: बर बर.
0: हा, झिनी झिनी वाजे वेणू. नवीन श्रोता मॅडम मी.
1: हो हो, चालेल. धन्यवाद सर.
0: हो हो.

0: हेलो
1: हेलो, नमस्कार मैडम।
0: नमस्कार, नमस्कार, बोला ना।
1: फरमाइश देव का?
0: हो, नाव सांगा।
1: शोभना शेटे नाशिकहून बोलते।
0: हा, सांगा ना, कुठलं गाणं ऐकायचं?
1: दोन ओळी म्हणून दाखवते, चालेल ना?
0: बर।

0: हॅलो.
1: हा, आमची फरमाईश नाही.
0: हो
1: हा मॅडम, मी बोलतो, वेद विख्यात बोलतो.
0: हो हो,
1: मला फरमाईश द्यायची होती. ते पारस म्हणे फिल्मचं द्यायचं होतं.
0: कुठलं गाणं?
1: पारस म्हणे होतं, हस्ता वा नुराने चेहरा, त्या ना ताने जुलपे रंग सुने. द्वंद्व गीत आहे लता मंगेशकर आणि मला माहित नाही कमल बारोटकर काय, आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल आहे. अगदी पहिलं संगीत आहे त्यांचं, जुनी फिल्म 62 चालायची वगैरे. ते लावा, मी माझ्या मित्रांची नावं सांगतो दोन तीन. हे बघा, योगेश चिंदे, नंतर गिरीश कुलकर्णी आणि मकरंद सरोदे.
0: बरोबर.
1: हा, एवढं प्लीज लावा. धन्यवाद. थँक्यू.
0: नक्की नक्की.

0: हॅलो.
1: रेडिओ विश्वास का मॅडम?
0: हो हो.
1: हा, मी उपनगर नाशिकहून बोलतो, अशोक सोनवणे.
0: बोला ना सर.
1: हा, ते आखे पिक्चर मधलं गाणं लावायचं, मिलती जिंदगी.
0: बर,
1: मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी.
0: ठीक आहे.
1: थँक्यू.

0: कभी कभी।
1: हेलो,
2: नमस्कार।
1: नमस्कार मैडम। मी राजू डिंगोरे बोलते, जुना शिडको शिवाजी चौक मधून।
2: हो बोला सर।
1: हा, तुम्हाला अंधी चित्रपटामधलं गाणं द्यायचं होतं। त्यात बोल आहे, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा।
2: बरोबर,
1: संजय कुमार यांचं गाणं आहे।
2: हो हो हो।
1: तुम्हाला राखी पौर्णिमेची शुभेच्छा।
2: हो हो, धन्यवाद सर। तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर।
1: धन्यवाद।

0: नमस्कार मॅडम, मी धुळ्याहून सतीश कृपाकर बोलतो.
1: हो बोला सर.
0: आपल्याला आता गाणे द्यायचे आता रक्षाबंधन काही पावसाळा आता दुहेरी संगम चालू आहे, परत ऊन सावली ऊन सावलीचं चालू आहे. तर एक रक्षाबंधनावर आधारित एक गाणं आहे, बेईमान या चित्रपटातलं आहे मॅडम.
1: बर.
0: ये राखी बंधन है ऐसा, ये राखी बंधन है कैसा, जैसे बद्री और पवन का, जैसे धरती और गगन का. असा हा स्वप्न संगम असल्याने गाणं ऐकवावं ही नम्र विनंती.
1: नक्की नक्की सर, धन्यवाद सर.
0: हो घरातली मॅडम आहे मीराबाई सतीश फुलपगारे, पवन फुलपगारे, छाया फुलपगारे, मिलिंद फुलपगारे, ज्योती फुलपगारे, नाथबाई माझी उर्वशी श्रुती उर्वी मुलगी आहे, अलका प्रदीप बावणे, अर्णव बावणे आणि पूर्वा बावणे, असा आमचा एक एकंदरीत परिवार आहे मॅडम. तर ऐकू आहे गाणं.
1: हो
0: धन्यवाद मॅडम.
2: हॅलो रेडिओ विश्वास.
1: हो हो बोला ना.
2: गाणं द्यायचं होतं.
1: हो नाव सांगा.
2: हे राखी बंधन यायचं.
1: बरं.

0: हेलो
1: सर मैडम
0: हो रेडियो विश्वास
1: हेलो फरमाइश
0: हो बोलन
1: फरमाइश देखी होती
0: नाव सांगा सर
1: अजून प्रोटेस्ट नाही की जनकल्याण बँकेचे आम्हाला
0: बर कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला
1: आता ऐकायचंय ते चलिया पिक्चरचं गाणं आहे राज कपूरच्या पिक्चर चलिया
0: त्यातलं कुठलं
1: तेरे रावण गड़े दिल धाम के हमें दीवाने तेरे नाम
0: बर ठीक है
1: थैंक यू

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको.
8: हॅलो, रेडिओ विश्वास.
9: हो
8: मॅडम, मी मेरी वस्तू दीपक वर्दे बोलते.
9: बोला ना.
8: ऐका ना मॅडम, गाणं द्यायचं होतं. रक्षण भरपूर गाणे दिले जातील आता.
9: बरं,
8: हरे राम हरे कृष्ण मधलं देवानंद जीनतामन आहेत त्यांचं
9: गाणं,
8: बहिणीवरचं जे गाणं आहे ते टाका मॅडम रविवारी.
9: ठीक आहे, ठीक.
8: आणि एक मॅडम तुम्हाला चांगली बातमी आहे का बा, आपला जो कार्यक्रम आहे तो वाढवला बा, टायमिंग वाढवला. आम्हाला कसं कर्मचाऱ्यांना रात्रीचं ऐकता येतं बा, कुठं संध्याच्या दिवशी कुठं बाहेर जाणं राहतं, त्यामुळे जे 5 ते 6 आहे तो टायमिंग भेटत नाही. रात्री जो 11 ते 12 आहे तो भेटतो. छान उपक्रम आहे आपलं.
9: थँक्यू सर, थँक्यू.
8: धन्यवाद मॅडम. एवढं गाणं लावा हरे राम हरे कृष्ण, कारण काय भरपूर रक्षाबंधनचे गाणं लागतील, पण दीदी बहिणीचं जे नातं आहे आपलं ते गाणं लावा.
9: नक्की नक्की.
8: ओके, थँक्यू, धन्यवाद.

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. बोला बाजे.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: गुलशन, फूल, कलियां, बहार, वादियां, ये मौसम, खेत, हरियाली, पहाड़, बर्फ, ये कायनात, कुछ भी नहीं.
5: कुछ भी नहीं?
4: कुछ भी नहीं. गरन में वो नहीं.
5: वो है कौन?
6: कप्तान साहब, उस लड़की का कोई नाम तो होगा.
4: नाम?

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500 आणि 98349 52278.

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
3: This hour is brought to you by
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

श्रोतेहो, समर्थ मागील श्लोकात खऱ्याचा म्हणजे सत्याचा शोध घेताना काय करावे हे सांगतात. ही प्रक्रिया खूप हळूहळू आणि अत्यंत मनापासून करावी हेही त्यांनी आपल्याला सांगितले आहे. श्रोतेहो, या श्लोकात ही प्रक्रिया सुरू असताना होणाऱ्या फसगतीची किंवा येणाऱ्या अडथळ्यांची सूचना या श्लोकात देतात बरं का. समर्थ म्हणतात, सत्याचा शोध घेत असताना आपण अभ्यास करायचा आहे. विविध पंडितांचे, सज्जनांचे तत्वनिरूपण अभ्यासायचे आहे, पण तो अभ्यास म्हणजे खरा शोध नाही बरं का. ग्रंथाभ्यास, शास्त्राभ्यास हा फक्त सत्याच्या शोधाला पोषक आणि प्रेरक असतो, पण आपण आपले स्वतःचे असे चिंतन स्वतःच करायला हवे. त्यात स्वतःचे अनुभव, स्वतःला आलेली प्रचिती, स्वतःच अभ्यासावी. म्हणून समर्थ म्हणतात, हे मना, इतर अनेक विद्वान जसे थोडे ज्ञान झाले की आपल्या प्रतिभेच्या बळावर तत्व झाडू लागतील, तत्वाचा निरास चांगल्या पद्धतीने करूही लागतील, पण ही काही सत्याची अनुभूती नव्हे. त्यांना आलेला अनुभव तुला आलेला नाही आहे हे लक्षात घेऊन, हे मना, तू नुसता शब्द ज्ञानी होऊ नकोस. सत्याची अनुभूती तुझ्या स्वतःच्या अंतरंगात आली का ह्याचा तू अभ्यास कर. परमेश्वर अनुभूती येताना अनेकदा दाहक आणि दिव्य अशा जीवनानुभवाला सामोरे जावे लागते. अनेक संतांच्या चरित्रातून आपल्याला हे समजते. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी तर रचली हे आपल्याला माहिती आहे, पण त्याआधी त्यांना कित्येकदा असंख्य यातना मनोवेदनांना सामोरे जावे लागले आहे. संन्यासाची मुले म्हणून त्यांची अवहेलना करण्यात आली. त्यांना गावाबाहेरच्या एका टेकडीवरती स्थलांतरित करण्यात आले. त्यांना कोणी भिक्षाही देईना. अशा असंख्य यातना मनोवेदनांना ज्ञानेश्वर माऊलींना सामोरे जावे लागले. ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ तयार होण्याआधी माऊलींना अत्यंत दाहक आणि दिव्य अनुभवातून जावे लागले. म्हणून समर्थ म्हणतात, परिअंतरी पाहिजे तो निवाडा. समर्थ दासबोधातही हे सांगतात, अद्वैत निरूपण

राम। संत कबीर म्हणतात, मैं कहता आख ना देखी, ये बात ना पढ़ी लिखी। आणि पुढे म्हणतात, लिखा लिखी तो की ही नहीं, देखा देखी बात। समर्थ अजून पुढे म्हणतात, मनासार साचार ते वेगळे। याचा अर्थ परब्रह्म किंवा सत्य हे सार तत्व आहे। श्रोते हो, चिंचेचे सार काढले तर जो चौथा उरतो त्यापासून मूळ सार हे वेगळे असते, त्याप्रमाणे ब्रह्मतत्व हे सार आहे। समर्थ म्हणतात, हे मना, सत्य शाश्वत वस्तू ही काही वेगळी चीज आहे, ती सर्व चराचरात भरून आहे, सर्वाहून निराळी आहे आणि सर्वात श्रेष्ठही आहे। जप माळेत जसा धागा सर्व मण्यांना धरून ठेवतो, तसे हे ब्रह्मतत्व सर्व जीवांना ते चेतना देते। विजेच्या सर्व उपकरणात एकच विद्युत ऊर्जा भरून आहे, पण ती दिसत मात्र नाही। तसाच सारभूत परमात्मा हा सर्व सृष्टीचे चैतन्य आहे, त्यात ते भरून राहिले आहे, त्याच्याच आधारे सर्व दृष्ट जगत काम करते आहे। हे आपल्या स्वतःच्या बुद्धीने विचार करून समजून घ्यायचे आहे। त्याची स्वतःची अनुभूती पण आपल्याला येते, ती घेऊन स्वतःच ते समाधान अनुभवावे। अन्यथा कला कुसरी म्हणजे निव्वळ चातुर्याने तत्व झाडून, तत्वविचार करून शाश्वत समाधान प्राप्त होणार नाही।

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार.

0: आकर्षिकरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by
1: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: तुमचं बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी,
7: संधीची बळी,
8: बाबांना पूजेसाठी,
7: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: साड़ी।
1: टूटा जिस तारे पे नजर थी हमारी, सच है दुनिया वालों कि हम हैं अनाड़ी। श्रोते हो नमस्कार आणि स्वागत आपलं आजच्या या गीत प्रतिमेच्या रेडिओ शो मध्ये। हे गाणं शैलेंद्रनं सिनेमासाठी लिहिलंय की स्वतःसाठी लिहिलंय हेच कळत नाही। गाण्याचा शब्द न शब्द म्हणजे शैलेंद्र यांचा स्वतःचा आरसा आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आहे हे। पण हेच कशाला, शैलेंद्रची गाणी म्हणजे नितळ शब्द आणि पारदर्शक भावना, अशा या कविराजाच्या आठवणी आणि काही गाणी। आज रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र कुलकर्णी घेऊन आलोय खास तुमच्यासाठी शैलेंद्र यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं। मित्रांनो, मथुरेला यमुनेच्या किनारी बसून कविता लिहिणारे शैलेंद्र, नदीच्या इसपार बसून उसपार पाहणारा हा प्रतिभावंत कवी, मेरे साजन है उस पार।
2: ओरे माझी

शैलेंद्र यांचं बालपण मथुरेत गेलं, पण त्या आठवणी मात्र त्यांच्यासोबत पुढं कायम राहिल्या. गरिबी आणि उपेक्षा ही तर त्यांच्या पाचवीला पुजलेली. अहो, मुलांना भूक लागू नये म्हणून विड्या ओढायला देण्याची दुःखद वेळ ओढवलेल्या कुटुंबात त्यांचं बालपण सरलं. आणि या उपेक्षेतून, या अभावातूनच त्यांची कविता जन्मली. तू जिंदा है तो जिंदगी की जीत पे यकीन कर, तू जिंदा है तो जिंदगी की जीत पे यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर. शब्दांचा स्वर्गच जणू त्यांनी निर्माण केला, प्रतिसृष्टीच जणू. होठों पे सच्चाई थी, दिल में सफाई थी, बस और क्या चाहिए.

शैलेंद्र मुंबईत आले. इफ्टाच्या जलशात कार्यक्रमात आणि त्यांच्या मुशायऱ्यामध्ये ते कविता नजम पेश करू लागले. एकदा अशाच एका मैफलीत त्यांनी जलता है पंजाब ही नजम पेश केली. शोमॅन राज कपूरने ही नजम ऐकली आणि त्यांनी सरळ शैलेंद्रांना ऑफरच दिली. ते म्हणाले, मेरा नाम राज कपूर है, मैं एक फिल्म बना रहा हूँ, आप गाना लिखोगे उस फिल्म में? शैलेंद्र यांनी मात्र ही ऑफर साफ नाकारली. मैं फिल्म के लिए गाना नहीं लिख पाऊंगा, असं ते मोठ्या नम्रतेने म्हणाले. पहा, खुद्द आरकेची ऑफर नाकारणारे शैलेंद्र, एवढी खुद्दारी होती. कारण गर्दिशमध्ये जरी असले ना तरी आसमान का तारा होते ते, आसमान का तारा.

पण दैवगती मोठी विचित्र असते मित्रांनो. पुढं अशी काही परिस्थिती निर्माण झाली की शैलेंद्र यांना 500 रुपयांच्या होय फक्त 500 रुपयांच्या मोबदल्यात आरकेना 2 गाणी लिहून द्यावी लागली राज कपूर यांच्या बरसात या नव्या चित्रपटासाठी. बरसात में तुमसे मिले हम. मित्रांनो आणखीन एक गंमत म्हणजे बरसात में तुमसे मिले हम हे आपल्या चित्रपटसृष्टीतलं म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतलं पहिलं टायटल सॉन्ग मानण्यात येत आहे. बरसात अर्थातच हिट झाला आणि शैलेंद्रजीही हिट झाले, प्रसिद्ध झाले. ते आर के टीमसाठी लिहू लागले, कहाणी लिहू लागले, 4 दिन की कहाणी. वाह, ऐकूया.

माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात, मोड येतात. कधी जगातला प्रत्येक माणूस आपला वाटायला लागतो, तर कधी जगात आपलं कोणीच नाही असंही वाटायला लागतं. अशा प्रत्येक प्रसंगाला कवी शैलेंद्रांनी शब्दरूप दिलं. शंकर जयकिशन यांची आर्थ मेलोडी, शैलेंद्रांचे मनाचा ठाव घेणारे शब्द आणि तलत महमूद यांचा मखमली स्वर. आहा, क्या बात है.

शोमॅन राज कपूर स्वतः एक कलाकार तर होतेच, पण तेवढेच ते गुणग्राहकही होते. त्यांनी शैलेंद्रला अगदी बरोबर हेरलं आणि आर के टीममध्ये त्यांना मानाचं स्थान दिलं. आर के टीममध्ये शंकर जयकिशन होते, हसरत जयपुरी होते, आर केचा ब्रँडच होता म्हणा ना तो. आवारा, अनाडी, श्री 420, चोरी चोरी, जिस देश में गंगा बहती है, संगम, मेरा नाम जोकर, ब्रह्मचारी आणि असे कित्येक पिक्चर्स याच टीमने आपल्याला दिले. जवळपास सगळी गाणी चालली आणि गाजली. आरकेना शैलेंद्रचं फार कौतुक असायचं. ते त्यांना कविराज म्हणत, पुष्किन म्हणत. हा, पुष्किन म्हणजे रशियाचा फार मोठा कवी. आपल्या कविराजांमुळेच आरकेचं नाव जगभरात गेलं. जपान, इंग्लिस्तान, रूस, पण दिल दिल है हिंदुस्तानी.

शैलेंद्र हे खऱ्या अर्थानं लोककवी होते. क्रांती, बदलाव आणि सामाजिक उत्थान हे त्यांचे खास विषय. तू जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर, अशा ज्वलंत ओळींनी त्यांचं काव्य धगधगत असे. साहिर लुधियानवी एकदा म्हणाले होते, हम सब शायर है, गीतकार बस शैलेंद्र जी है. केवढा मोठा हा सन्मान. शैलेंद्र यांनी आर के कॅम्प बाहेर ही खूप काम केलं, गाणी दिली. एक से एक सली चौधरी, रविशंकर, सचिंदा, येस सचिंदा म्हटलं की गाईड आठवायलाच पाहिजे. गाईड हा भारतीय सिनेमाचा मानबिंदू. देवानंद, सचिंदा हे सगळे तर होतेच, पण वहा कौन है तेरा असा प्रश्न विचारणारे शैलेंद्र होते हैं.

सी कमाई, कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा मुसाफिर।

मित्रांनो, सिनेमासृष्टीला मायावी म्हणतात, पण इथंही काही नाती तयार होतात. रक्तापलीकडची नाती, राज कपूर आणि शैलेंद्र यांचे नाते भावनिक होते. ते नुसते व्यावसायिक नव्हते, त्यामुळेच शैलेंद्रने तिसरी कसम काढण्याचं ठरवलं तेव्हा फक्त एक रुपया, होय फक्त एक रुपया मानधनावर राज कपूरनं त्यात काम केलं. सिनेमाला नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळालं खरं, पण बॉक्स ऑफिसवर मात्र तो पडला, फ्लॉप झाला. सिनेमा पडला आणि मग त्या धक्क्यानं शैलेंद्रही पडले. असे पडले ते पुन्हा न उठण्यासाठी. 14 डिसेंबर 1966 ही तारीख मोठी विचित्र आहे मित्रांनो, कारण हाच दिवस राज कपूर यांचा जन्मदिन आणि हाच दिवस त्यांचे परम मित्र शैलेंद्र, त्यांचे आवडते कविराज पुष्किन यांचा मृत्यूदिन ठरला. जणू सजनवा बैरी हो गए हमारा.

मित्रांनो, या अप्रतिम गाण्यावर भोजपुरी भाषेची छाप आहे, नाही का? असणारच, कारण शैलेंद्रची मातृभाषाच मुळात भोजपुरी होती. त्यांनी भोजपुरी सिनेमासाठीही काम केलं, गाणीही लिहिली. हिंदीत तर त्यांना 3-3 फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळाली. पण खरं म्हणजे शैलेंद्र हे कोणत्याही भाषेपलीकडचे, लँग्वेज पलीकडचे कवी होते. वेगळ्या वाटेवरचे गीतकार होते ते. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि गीत प्रतिमेची त्यांना भावपूर्ण आदरांजली. शैलेंद्र आपलं कष्टप्रद जीवन कधीच विसरले नाहीत. त्यांची आजारी बहीण केवळ उपचाराविना त्यांच्या डोळ्यादेखत गेली. श्रोते हो, राखी पौर्णिमा नुकतीच झालीये. सगळ्या बहिणींनी आपल्या भावांना बांधलेल्या रक्षाबंधनातून शैलेंद्र यांचेही हळवे स्वर, हळवे शब्द नक्कीच उमटले असतील. भैया मेरे, राखी के बंधन को निभाना, तेरी छोटी बहन को ना भुलाना. शुभ रात्री.

0: श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऐकूया जोशीला या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत. संगीतकार राहुल देववर्मन आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी, ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%।
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत।
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे।
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार।
4: आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं संगीतकार प्रेम धवन यांचं गीत मेरा देश मेरा धर्म या चित्रपटामधलं।

0: या वस्तू कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: आपकी फरमाइश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात हसरत जयपुरी यांचं रूठा ना करो या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं, संगीतकार सी रामचंद्र.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास
1: रात्री से 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: Namaskar Nashikkar, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, मी डॉक्टर हरी कुलकर्णी आजच्या आपल्या वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणेच आपल्यासोबत आहेत कविताजी गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार हरिभाऊ. आपल्या संस्कृतीत तर राखी पौर्णिमा, रक्षाबंधन हे जवळपास सगळ्या प्रांतांमध्ये साजरं केलं जातं. म्हणजे उत्तर भारतीय असो, दक्षिण भारतीय असो, सगळीकडे ही राखी पौर्णिमेची परंपरा आहे आणि चांगली रूढ प्रचलित आहे.
0: हा जो काही तुम्ही रक्षाबंधन, हा बंधन, हा जो काही भाग आहे ना, हा इतका सुंदर आणि महत्वाचा असतो ना की एक हे ना की तिनके का सहारा आपण म्हणतो ना. तुम्हाला माहिती का, मला असं वाटतं आपण रामायण सिरियल जेव्हा होती ना तेव्हा त्यात सुद्धा दाखवलं होतं की सीता अशोक वनामध्ये असते आणि जेव्हा जेव्हा रावण तिला भेटायला येतो
1: तेव्हा काडीने ती,
0: हा एक गवताची काडी फक्त ती. आणि त्याचं कारण असं की ती भूमिकन्या आहे ना आणि त्या भूमीतूनच ही काडी सुद्धा गवत सुद्धा उगवतं. म्हणजे ते गवत म्हणजे तिचा भाऊ आहे,
1: भाऊच.
0: आणि हे जे रक्षाबंधनाचं रक्षण करण्याचं जे नातं आहे ना ते खूप अप्रतिम आहे, खूप छान आहे.
1: आणि तुम्ही छान एकदम उदाहरण दिलं अगदी, म्हणजे ते एक आपला दाखलाच आहे तो रामायणामधला. खरं म्हणजे राखी बांधण्याचा अर्थ म्हणजे की प्रेमरूपी बंधनात दोघं बहीण भावंडांनी राहायचं, तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारायची. खरं म्हणजे रक्षणाची जबाबदारी स्वीकारायची म्हणजे बहीण दुबळी आहे असं नसतं खरं म्हणजे, पण ती एक प्रेमाने बांधलेली बांधिलकी असते आणि भावाच्या कर्तृत्वावरती एक ठाम विश्वास असतो की मग तो मोठा भाऊ असो की लहान भाऊ असो की भाऊ आहे आपला, आपल्याला बघायला.
0: कविताजी खरं तर मी असं म्हणेल आजच्या काळात तर भावालाच बहीण रक्षण करते असं म्हटलं तरी हरकत
1: नाही. काय करीत अशी परिस्थिती,
0: म्हणजे मी आताच्या याच्यातलं माझ्या घरातलं उदाहरण देऊ शकतो. माझी मुलगी जी आहे ना
1: बर,
0: ती एक टॉम्बॉय सारखी आहे. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा कुणा मुलीला जर कोणी मुलाने त्रास दिला तर त्या मुली हिच्याकडे यायच्या आणि हिला सांगायच्या. त्याच्यामुळे रक्षण आणि हा जो काही विषय ना हे
1: वेगळा.
0: हा पण आजकाल तर बहिणी सुद्धा तेवढ्याच स्ट्रॉंग आहेत आणि तेवढ्याच अर्थात जगामध्ये आपल्याला आज सुद्धा वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात, सगळं काही दिसतं. त्यामुळे हा भावनिक याच्यामधला जो धागा आहे ना
1: तो महत्वाचा आहे.
0: तो त्या म्हणजे कचकड्याच्या किंवा वेगवेगळं काहीतरी लिहिलेल्या अशा राखींपेक्षा सुद्धा तो धागा महत्वाचा आहे.
1: अदृश्य आहे पण तो आहे 100% असं आहे खरं म्हणजे. आणि तो एक विश्वास आहे, म्हणजे त्या नात्यामधला विश्वास म्हणून ती खरं राखी पौर्णिमा असते. आणि तेवढंच म्हणजे बहीण दुबळी आहे का नाही आहे, स्ट्रॉंग आहे की नाही आहे, त्यापेक्षाही तिचा तो जो भावावरचा विश्वास आहे किंवा भावाप्रती जी एक तिची भावना असते की त्याचा उत्कर्ष व्हावा, त्याला सुख मिळावं, त्याला आनंद मिळावा, ह्याच्यासाठी ती त्याचं औक्षण करत असते. आणि हे खरं सांगायचं तर एक निमित्त असू शकतं की हे राखी बांधणं आहे, पण मुळात जो बंध दोघांमधला असतो तोच जास्ती महत्वाचा आहे मला असं वाटतं. त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी हे नातं अगदी घट्ट असतं आणि त्या सणातून एक मित्रत्वाची भावना, स्नेहाची भावना, परस्परांबद्दलचा प्रेम, विश्वास हे वाढीस लागावं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे मला असं वाटतं.
0: तुम्हाला सांगू का, पूर्वीच्या काळी म्हणजे सासुरवास असायचा बहिणीला आणि कधी भावाकडे येणं हे जमायचं
1: नाही,
0: किंवा भावालाही जाणं
1: योग्य होय.
0: हा मग त्या याच्यामध्ये कुठेतरी जाण्यासाठी म्हणून म्हणा
1: जागा पाहिजे
0: आणि हाच संदर्भ आज सुद्धा देता येईल. आज स्त्री स्वातंत्र्य असलं काही असलं तरी आज कामामध्ये एवढे बिझी असतात बहीण भाऊ, निदान या निमित्ताने भेटणं होतं, नाही भेटणं झालं ना तर सकाळी सकाळी किमान
1: मेसेज तरी,
0: हा मेसेज होतो, बोलणं होतं. आणि ती जी काही भावनांमध्ये गुंतून राहण्याची जी काही प्रक्रिया आहे ना
1: ती छान असते,
0: ती यामुळेच एक पुढे नेता येते असं
1: आनंददायी असते ती. आणि आपल्या इतिहासामध्ये धार्मिकतेमध्ये आहेतच अशा घटना की जसं द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला म्हणजे अर्थातच श्रीकृष्णाला शेल्याची चिंधी बांधली होती, म्हणजे आणि वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदीचं श्रीकृष्णाने केलेलं रक्षण, म्हणजे खरं म्हणजे नुसत्या कथा नाहीत ना, त्यातनं जी बांधिलकी निर्माण झालेली असते. आता ते तर मानलेलं पहिलं नातं होतं. म्हणजे ही बांधिलकी शिकणं जास्ती महत्वाचं आहे मला असं वाटतं. फक्त औक्षण किंवा ओवाळणे यापुरती राखी पौर्णिमा सीमित नसते, तर आयुष्यभराने एकमेकांनी एकमेकांना बांधून घेणं किंवा बांधिलकी हे प्रेमाचं बंधन जास्ती महत्वाचं आहे मला असं वाटतं. आज जिथे अगदी आपण खूप ठिकाणी बघतो की पैसा म्हणा किंवा मान अपमान ह्याच्यामुळे म्हणा बहीण भावांमध्ये वितुष्ट आलेलं असतं, तर अशा या कथांमधून आपण खरं काय शिकायला पाहिजे हे महत्वाचं आहे. म्हणजे अशी पार्श्वभूमी आजकाल ठिकठिकाणी दिसते, मग त्यातनं आपण काय शिकतो या सणांमधनं हे महत्वाचं आहे, नाही का?
0: असे ना कित्येक दाखले देता येतील की ज्या प्रसंगामध्ये बहीण भावांमध्ये कोण लहान कोण मोठ यापेक्षा सुद्धा दोघांमधलं नातं किती सुदृढ आहे याकडे आपल्याला म्हणजे लक्ष द्यायला हवं. खरंय,
1: म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या एकूण चरित्रामध्ये आपण बघतो की विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांचं जेव्हा म्हणजे देहत्याग करायचं ठरतं तेव्हा त्यांनी मुक्ताला उचलून निवृत्तीनाथाच्या ओटीत घातलंय आणि आईनी सांगितलंय की निवृत्ती तू ह्या मुक्ताला सांभाळ बाबा, कारण हिला उणं आधी काही सहन होत नाही, भयंकर कणखर स्वभावाचे सणकांडीच म्हणत होते मुक्ताबाईंना. आणि निवृत्तीनाथांनी देखील आपल्या या लहानशा मुक्ताला वडिलांसारखं सांभाळलेलं आहे, आई वडिलांना दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे. खरं तर निवृत्तीनाथ मुक्ताताईंचे गुरु, पण त्याआधीही त्यात म्हणजे बहीण भावांचा प्रेमाचा ओलावा त्यांच्या नात्यात आहे आणि मग गुरुची पायरी झालेली आहे. आणि हीच बहीण जेव्हा ज्ञानेश्वरांसाठी ताटीचे अभंग लिहिते तेव्हा ती किती वेगळ्या भूमिकेत शिरताना दिसते. म्हणजे दोन्ही प्रसंगी आपण बघू शकतो की एकमेकांचा उत्कर्ष, एकमेकांचा प्रेमाने सांभाळ किंवा एकमेकांना समजून घेणं, सदैव पाठीशी उभं राहणं, हे खरं तर बहीण भावाचं नातं आहे, नाही का?
0: खरंय खरंय. खरं तर म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं ना तसंच आहे. अगदी आपण अनेक वेळेला म्हणतो ना स्त्री ही अनंत काळाची माता, क्षणाची स्त्री आणि अनंत काळाची माता. ही बहीण जी आहे ना ही सुद्धा तशीच आहे.
1: तसंच आहे,
0: म्हणजे अगदी लहान असतानाच दोन तीन वर्षाच्या बहीण भावांचं आपण उदाहरण घेतलं ना
1: तर
0: तिथे सुद्धा तेच आहे. म्हणजे आपल्या वाटीतला एक दाणा काढून ते भावाच्या तोंडात टाकेल. हे जे काही नातं आहे ना हे भावाभावांमध्ये
1: नाही नाही सापडत.
0: भांडणं कितीही झालीत ना तरी सुद्धा ती बाहेरच्याशी भांडताना माझा भाऊ आहे म्हणून जे भांडेल ते इतर ठिकाणी नाही दिसत.
1: मला चांगलं आठवतं माझे जुळे आहेत मुलं, एक मुलगा एक मुलगी, तर तिला शाळेत एखादं चॉकलेट मिळालं ना तरी ती घेऊन यायची अर्ध त्याला देण्यासाठी, हा मात्र गट्टम करून टाकायचा तिच्या वाटचं. पण म्हणजे हे काही शिकवायला लागत नाही, बहीण भावाचं नातं शिकवायला लागत नाही, ते अंगभूत येतच. म्हणजे मला असं वाटतं तो एक गर्भाचा संस्कार असतो किंवा त्या शब्दाचाच एक संस्कार असतो, त्याच्यामुळे अगदी ते नातं एक खरंच वेगळंच आहे. आपण इतिहासातल्या दाखल्यांविषयी बोलत होतो हरिभाऊ, तर बुंदेलखंडातले शूर सरदार अनिरुद्ध आणि त्यांची बहीण सारंधा ही कथा पण किती प्रसिद्ध आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्या दोघांच्या म्हणजे उच्च प्रेमाचा दाखला येतो. म्हणजे युद्धामध्ये अनिरुद्ध पराभूत होऊन परततो तेव्हा ही बहीण त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देते आणि सांगते की पराभव स्वीकारून आजपर्यंत कोणीही आपल्यातलं परत आलेलं नाहीये, तू परत जा, जिंकायला हवायस तू, तू जिंक आणि परत ये तरच तुला मी घरात घेईन. आणि खरंच त्याच्यानंतर अनिरुद्ध युद्धावर जातो, युद्ध जिंकून मग घरी येतो आणि मग मात्र सारंधा त्याचं अगदी प्रेमाने स्वागत करते. म्हणजे शेवटी भावाचा उत्कर्षच तिने बघितलेला आहे या कथेत सुद्धा. त्याच्यामुळे मला असं वाटतं बहीण भावाचं नातं हे अगदी सिद्ध होत आलेलं आहे.
0: तुम्ही उदाहरणं जे आतापर्यंत दिलीत ना ते अगदी म्हणजे कृष्ण द्रौपदी झालं, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर किंवा निवृत्तीनाथांचं झालं. तुम्ही आत्ताच जे उदाहरण दिलं ते सारंधा आणि अनिरुद्धचं दिलं. पण अजून एक असं उदाहरण आहे बरं का, की बघा शूर्पणखा आणि रावण हे पण बहीण भाऊ.
1: खरं खरं.
0: पण त्या शूर्पणखेचा झालेला अपमान त्यासाठी रामायण घडलं.
1: पण एक आहे ना की बहीण भावाचं नातं हे किती चांगल्या पद्धतीसाठी पुढे येतं हा पण एक भाग आहे, नाहीतर मग रामायण घडतच. पण म्हणजे लहानपणापासून तुम्ही जसा उल्लेख केला तर भावाबरोबर केलेल्या लुटूपुटूच्या लढाया, त्या भातुकलीच्या खेळामधल्या कच्च्या पोळ्या भावाला खाऊ घालणं, एक भाऊच खाऊ शकतो हे मात्र अगदी खरंय. इथपर्यंतचे सगळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहिले तुम्ही जेव्हा लहानपण म्हणलात तेव्हा. आणि मोठा भाऊ असेल तर तो जितक्या समर्थपणे बहिणीची जबाबदारी घेतो तितकाच समर्थपणे धाकटा भाऊ पण बहिणीची जबाबदारी उचलतो. आणि खरं म्हणजे ह्याच्यात काहीच अपेक्षा नसते, म्हणजे आपल्या भावाचं सुख उत्कर्ष आरोग्यदायी आयुष्यमान हे तिला हवं असतं आणि आपल्या बहिणीचं सुख हे भावाला हवं असतं, त्याच्यामुळे हे फार वेगळं नातं आहे खरंच.
0: अहो कसं आहे, कितीही कणखर भाऊ असला आणि काहीही नातं अगदी भांडाभांडी करणारा असला तरी सुद्धा जेव्हा त्या बहिणीची लग्नाची वेळ येते ना,
1: अगदी अगदी,
0: तेव्हा मोठा भाऊ असो नाही तर धाकटा भाऊ असो, जसं बापाचं हृदय भरून येतं ना तसंच या भावाचं सुद्धा होतं बरं का. इतर वेळेस तो अतिशय कणखर असणारा तिथे मात्र त्याचे डोळे भरून
1: येतात,
0: असंच ते असतं.
1: आणि किती प्रेमाचं होतं मग आपल्या लहानपणापासूनचं हे नातं, ते त्याला दिवसभर आठवत राहतं. आणि नंतरच्या काळात सुद्धा आपण बघतो की लग्न झालेल्या बहिणीकडे जाणं हा म्हणजे भावासाठी पण आनंदाचा क्षण असतो आणि बहिणीसाठी पण आनंदाचा क्षण असतो. त्याच्यामुळे मग ते लहानपणीचं अर्ध चॉकलेट, तिचा घेतलेला गालगुच्छा, तिच्या रिबिनी सोडणं, तिचं बोज काढणं, अशा अनेक अनेक आठवणी ह्या निमित्ताने दोघांच्याही मनात येत असतात आणि ह्या लग्नाच्या वेळेसच जास्त त्रास देतात बरं का मला असं वाटतं. कारण आयुष्यातलं सगळ्यात सुखद आणि गोड काळ म्हणजे भाऊ बहिणीचं नातं आहे मला असं वाटतं, नाही का.
0: खरंय खरंय, तुम्ही हे जे असं सगळं दोन्ही नात्यांचं सांगितलं ना, अर्ध चॉकलेट वगैरे, रेबिणी सोडणं, बोज कारण, हा मला, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं माझ्या बहिणी मोठ्या त्याच्यामुळे आईच्या ठिकाणी मला खूप चांगलं आठवतं. मी किती लहान असेल, वर्षाचा असेल मला आठवत नाही, कदाचित मी अगदी 2-2.5 वर्षाचा असेल. माझ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं ते,
1: अरे बापरे,
0: आणि माझ्या वडिलांनी तिथे तिच्याकडे नेलं, तिने मला जवळ घेतलं वगैरे, एवढं मला अतिशय
1: आठवत,
0: चांगलं आठवतं. आणि मला असं वाटलं होतं ही कोण बाई आहे आपल्याला घेते जवळ, ती माझ्या मला आठवणारी माझ्या बहिणीची पहिली भेट. पण ती आज जेव्हा मला आठवते, मी जेव्हा तिच्याकडे, हो तो खूपच वेगळा. आज ती बहीण माझी 76 वर्षांची आहे.
1: अरे वा,
0: किती खरंच. पण ती माया आणि प्रेम जे
1: तेवढंच आहे,
0: ते तेवढंच आहे, असंच सगळं.
1: त्यांच्यासाठी पण या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा त्यांना, असाच भाऊ त्यांचा, दोघांमधलं प्रेम छान राहो अगदी. अर्थात पूर्वी हे जे रक्षाबंधन होतं ते घरातल्या सगळ्या सदस्यांसाठी होतं, म्हणजे फक्त बहीण भावांसाठीच नाही तर रक्षासूत्र घरातल्या सगळ्या लोकांना बांधलं जायचं. आणि कापसाच्या सुताच्या नवसुती करून त्याच्यावरती गाठी मारल्या जायच्या आणि एकेका देवाची तिथे स्थापना व्हायची त्या गाठींवर, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य ह्या देवतेंचं आवाहन करून ते पहिल्यांदा देवाला वाहिलं जायचं आणि नंतर ते घरातल्या माणसांच्या मनगटावर बांधलं जायचं. म्हणजे हे रक्षासूत्र हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे मला असं वाटतं.
0: खरंय खरंय,
1: रक्षासूत्र
0: हाच खर तर या राखी पौर्णिमेच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे आणि त्यानिमित्ताने या नात्यांमधलं प्रेम वृद्धिंगत व्हावं हा सगळ्यात मोठा विचार या सगळ्या सणांमधून पोहोचलेला दिसतो.
1: छान
0: कविताजी, पुन्हा परत मला आता वेळ सांगते,
1: तुमचं लक्ष पहिल्यांदा घड्याळाकडेच असतं हरी भाऊ,
0: हे राखी पुराण जे आहे
1: त्याचं थांबवणारच आहात म्हणजे तुम्ही.
0: तुम्हाला सुद्धा मी या राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो.
1: हो,
0: तुमच्याही बहीण भावंडांमधलं प्रेम असंच हे वृद्धिंगत राहो अशी आपण आपल्या श्रोत्यांना पण शुभेच्छा देऊया.
1: माझे तर दोन्ही भाऊ इथेच आहेत त्याच्यामुळे ते राखी पौर्णिमेला येतच असतात.
0: क्या बात आहे, क्या बात. आणि मग आता आपण श्रोत्यांना सुद्धा सांगूयात की ऐकत रहा
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची बळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा
3: कार्यक्रमात ऐकणार आहोत और कौन या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुलक्षणा पंडित आणि संगीतकार बप्पी लहिरी यांच्या स्वरात

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. लता मंगेशकर आणि अभिजीत यांनी गायलेलं अंजान यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन. ऐकूया आनंदावर आनंद या चित्रपटामधलं हे गीत.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्स. आता ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाडे यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे अंगण या चित्रपटामधलं. इंदिवर ह्यांच्या या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला म्हणजे माझी सुटका झाली.
5: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत उपासना या चित्रपटामधलं. इंदिवर यांची ही शब्दरचना. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: सात दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एवढी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कानातले पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
2: मजुरी 30% सूट आहे. बघून घ्या हमखास गिफ्ट. हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा.
3: चित्रपटामधलं जाननिसार अख्तर यांचं गीत आता ऐकूयात. गीता दत्त यांच्या आवाजात, संगीतकार OP नय्यर.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो
4: कार्यक्रमात संगीतकार उषा खन्ना आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं असद भूपाली यांचं गीत. हे गीत ऐकूयात खोश या चित्रपटामधलं.

स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधी.

0: नाही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट आहे अलीबाबा 40 चोर.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं. बेईमान चित्रपटामधलं हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. ऐकूया वंदना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे रवी यांचं.

0: अँड एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34
1: SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात समीर यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण. हे गीत आहे दिल तेरा आशिक या चित्रपटामधलं.

0: बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: बावरे नयन या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार रोशन.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: हे गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, लता मंगेशकर यांच्या आवाजात। संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत आहे निशाना या चित्रपटामधलं।

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि हे गीत आहे आशिक आवारा या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5352-4726-26 किंवा 8-00-16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मनहर उधास यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे एक मिसाल या चित्रपटामधलं. शब्द आहेत मनोज ज्ञान यांचे, संगीतकार असद भोपाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380165512 किंवा 8380165500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: राजकुमारी यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे रोशन यांनी आणि हे गीत आहे बावरे नयन या चित्रपटामधलं.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: एक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: नमस्कार बोला.
1: हा मी विलास कोंडे बोलतो राव ठेवतो.
2: हो
1: मला पसंती द्यायची.
2: हा सांगा ना सर.
1: देवकी नंदन गोपाला या पिक्चर मध्ये.
2: ठीक आहे चालेल.

0: हॅलो,
1: हा नमस्कार, बोला.
0: एक गाणं द्यायचं होतं.
1: हो सांगा ना.
0: प्रथम तुला वंदितो. ते गणपती. बरं, ठीक आहे. थँक्यू मॅडम.
1: हो.

0: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला.
0: हा नमस्कार मॅडम, वेडे विश्व कार्यक्रम मॅडम.
1: हो.
0: तर मला मुक्काम पोस्ट कासारे, तालुका साखरे, जिल्हा धुळे, किशोर जाधव बोलतोय मॅडम.
1: हा बोला.
0: तर मला रक्षाबंधनानिमित्त एक गाणं ऐकायचं होतं करण अर्जुन या चित्रपटातलं.
1: कुठलं?
0: ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है.
1: बर बर.
0: तर तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम.
1: थँक्यू.
0: हा तेच ना. आणि आपला कार्यक्रम रक्षाबंधनच्या निमित्ताने शनिवार रविवार येते, त्यामुळे खूप आनंद होते.
1: हो
0: तेच ना. तर मला मित्रांचे नाव सांगू का मॅडम?
1: हो सांगा सांगा.
0: केतन जाधव, भाऊसाहेब पवार, प्रशांत पवार, पिंटू जैन, चेतन जैन, डॉक्टर राहुल देवरे, वाल्मिक राजपूत, प्रवीण पाटील, गुरु जोरी, दीपक जोरी, शरद पाटील, किशोर चौधरी, शिवलाल जाधव, आबा जाधव, निसार तांबोई, निलेश निकवाडे, भैया नांद्रे, सीएम देसले, नितीन देसले, भैया जाधव, नाना महाराज, दिलीप काकुस्ते आणि विक्की पवार.
1: बर.
0: शिवसाई गणेश विद्यमंडळ कासारे.
1: ठीक
0: आहे. विश्वाचे कार्यक्रम सर्वच ऐकत असतो मॅडम.
1: धन्यवाद सर. धन्यवाद.
0: हो.

0: हॅलो रेडी विश्वास का?
1: हो
0: हॅलो मॅडम, मला एक गाणं ऐकायचं. मॅडम, मी चंद्रकांत खंडागे नाशिकवरून बोलतोय.
1: बर,
0: मला एक गाणं ऐकायचंय. जिनी जिनी वाजे वेणू, अशा भोसले यांनी भावगीत ऐकायला लावलेलं.
1: बर बर.
0: हा, जिनी जिनी वाजे वेणू. नवीन श्रोता मॅडम मी.
1: हो हो, चालेल, धन्यवाद सर.
0: हो हो.

0: हेलो
1: हेलो, नमस्कार मैडम।
0: नमस्कार, नमस्कार, बोला ना।
1: परमा देव का?
0: हो, नाव सांगा।
1: शोभना शेट्टे नाशिकहून बोलते।
0: हा, सांगा ना, कुठलं गाणं ऐकायचं?
1: दोन ओळी म्हणून दाखवते, चालेल ना?
0: बरं।

0: आपकी फरमाइश नहीं.
1: हो
0: हाँ मैडम, मैं बोलतो वेदविख्यात बोलतो बिलकुल. मला फरमाइश द्यायचे होते ते पारस म्हणे फिल्मचे द्यायचे होते.
1: कुठलं गाणं?
0: पारस म्हणे होतं हसता व नुराने चेहरा त्याय ना ताने जुलपे रंग सुने. द्वंद्व गीत आहे लता मंगेशकर आणि मला माहित नाही कमल बारोटकर काय आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल आहे. अगदी पहिलं संगीत आहे त्यांचं जुनी फिल्म 62 चालतली वगैरे. ते लावा मी माझ्या मित्रांचे नावं सांगतो दोन तीन. हे बघा योगेश शिंदे, नंतर गिरीश कुलकर्णी आणि मकरंद सरोदे.
1: बरोबर.
0: हा एवढं प्लीज लावा. धन्यवाद. थँक्यू.
1: नक्की नक्की.

0: रेडिओ विश्वास का मॅडम?
1: हो हो.
0: हा, मी उपनगर नाशिकहून बोलतो, अशोक सोनवणे.
1: बोला ना सर.
0: हा, ते आखे पिक्चर मधलं गाणं लावायचं होतं, मिलती जिंदगी.
1: बर,
0: मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी.
1: ठीक आहे.
0: थँक्यू.

0: कभी कभी।
1: हेलो,
2: नमस्कार।
1: नमस्कार मैडम। अनुराज डिंगोरे बोलते, जुना शिडको शिवाजी चौक मधून।
2: हो बोला सर।
1: हा, तुम्हाला आंधी चित्रपटामधलं गाणं द्यायचं होत।
2: बोल
1: आहे, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा।
2: बरोबर,
1: संजीव कुमार यांचं गाणं आहे।
2: हो हो हो।
1: तुम्हाला राखी पौर्णिमेची शुभेच्छा।
2: हो हो, धन्यवाद सर। तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर।
1: धन्यवाद।

0: रेडिओ विश्वास. नमस्कार मॅडम, मी धुळ्याहून सतीश कृपागार बोलतो.
1: हो बोला सर.
0: आपल्याला आता गाणे द्यायचे आता रक्षाबंधन काही पावसाळा आता दुहेरी संगम चालू आहे, परत ऊन सावले ऊन सावले चालू आहे. तर एक रक्षाबंधनावर आधारित एक गाणं आहे, बेमान या चित्रपटातलं आहे मॅडम.
1: बर,
0: ये राखी बंधन है ऐसा, ये राखी बंधन है कैसा, जैसे बद्री और पवन का, जैसे धरती और गगन का. असा हा स्वप्न संगम असल्याने गाणं ऐकवावं ही नम्र विनंती.
1: नक्की नक्की सर, धन्यवाद सर.
0: हो घरातील मॅडम आहे मीराबाई सतीश फुलपगारे, पवन फुलपगारे, छाया फुलपगारे, मिलिंद फुलपगारे, ज्योती फुलपगारे, नाथबाई माझी उर्वशी श्रुती उर्वी मुलगी आहे, अलका प्रदीप बावणे, अर्णव बावणे आणि पूर्वा बावणे, असा आमचा एक एकंदरीत परिवार आहे मॅडम. साहेब आहे गाणी.
1: हो
0: धन्यवाद मॅडम.
2: हॅलो रेडिओ विश्वास.
1: हो हो बोला ना.
2: गाणं द्यायचं होतं.
1: हो नाव सांगा.
2: हे राखी बंधन यायचं.
1: बरं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

मैं के है दो खुलाओ।

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: न झटको जुल्फ से.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1600.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

नव्या स्वप्नांसाठी विधवा, घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: ठंडी पवन में, दिल से मेरे लहरें उठे ठंडी पवन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के सामने।
1: घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512।

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: नया एक फसाना के आंगन में मेरे सवेरे सवेरे

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: दिवस टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आधी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

make me shy.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

एकाचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.